103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगल वाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

साधना सरगम यांनी गायलेलं आशिष वेलेकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं शैलेश दाणी यांचं. आणि आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा हा अभंग. श्रीनिवास कळे यांनी संगीतबद्ध केलं आहे.

वैशाली सामंत यांनी गायलेलं विनय राजवाडे यांचं गीत आपण ऐकलं. श्याम तारे यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. आणि ऐकूया आता सुधीर फडके यांनी गायलेली ही भक्तिरचना. संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केला.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता 6:30 आणि 5 सेकंद झालेले आहेत. चिंतन प्रसारित करीत आहोत. यात आज दान याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचे विचार ऐकूया.
1: मानवी जीवनात व भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या कमावले

0: आपल्या उत्पन्नातील हिश्यातील अनाथ गरीब होतकरू व गरजू लोकांना कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता सरळ हाताने मदत करणे, सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी उत्पन्न काही हिस्सा सत्कार्यासाठी अर्पण करणे, ह्याच भूमिकेतून दान ही संकल्पना उदयास आली आहे. दान देणे म्हणजे आपल्या धर्माचे पालन करणे, तो धर्म म्हणजे मानवधर्म. एखाद्या गरजवंताला कसल्याही प्रकारचे मूल्य न देता वस्तू प्रदान करणे होय. गाडगेबाबांनी भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघराले आसरा, अधूपंगू रोग्याले औषध हीच आपली देवपूजा, हाच आपला धर्म असे जाहीरपणे कीर्तनात सांगत समाजाचे ऋण फेडण्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे दान. दानाचे अनेक प्रकार समाजात प्रचलित आहेत. उदाहरणार्थ विद्यादान, अन्नदान, नेत्रदान, श्रमदान. आपण माणूस म्हणून कोणत्या दानाची पाही आहोत याचा विचार प्रत्येक माणसाने करावा. जगा आणि जगू द्या अशा वृत्तीने माणूस दुसऱ्यांशी व्यवहार करतो, आपल्या वालीने दुसऱ्यांशी मन मोहित करतो, असा माणूस दानी असतो. आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता पुढे नेतो तो दानी. दान निष्काम बुद्धीने करावेचे असते. दान देताना आपल्या एखाद्यावर उपकार करीत आहोत अशी भावना नसावी. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आम्ही जगाचे ऋणी आहोत. समाजासाठी जगासाठी काही न करण्याची प्रेरणा मिळते त्यांच्यासारखा भाग्यवान नाही. जेव्हा आपण समाज ऋणांची भूमिका स्वीकारू तेव्हा आपण खरे दानी आहोत हे स्पष्ट होईल. दान केवळ धनाचे देऊन दानी होत नाही. संत एकनाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात, दान पावले संत संगे भक्तीचे एका जनार्दनी अखंड नाम वाचे. भगवद्गीतेत दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत, सात्विक दान, राजपदान दान व तामस दान. स्वतःचे मेहनतीने, स्वतःच्या कष्टाने व कुणाचेही मन न दुखवता मिळालेले धनयोग्य व्यक्तीस योग्य वेळी दान देणे याला सात्विक दान म्हणतात. माणसाला पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला अथवा ज्या ज्या व्यक्तीच्या आपण दान करतो त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा, फलाची अपेक्षा धरून केलेल्या दानाचा राजस्थान, तर ते दान अयोग्य. अयोग्य ठिकाणी अयोग्य मनुष्याला दिलेले दान त्याला तामसदान असे म्हणतात. चोरी करून, दुसऱ्याचे मन दुखवून, दुसऱ्यांना लुबाडून लुटून आणलेला पैसा, चोर, वेश्या, मालिकारी, लुटारू यांना दान करणे ह्या तामसदानाचा प्रकार होय. दानांचे माणसाने मोठे पण सिद्ध होत असते. पैसा साठवून ठेवणे ही कुपुंडक वृत्ती, तर गरजूंना दान देणे ही उदार वृत्ती होय. म्हणून संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुठ्ठी बांध के आया जग में, हात फसारे जाएगा. आपण मरताना काही घेऊन जात नाही याचे प्रत्येकाने भान ठेवण्यास आपणास दानाचे महत्व कळेल. संत एकनाथ महाराज भगवंताला सांगतात, दुःख निरसुनी भूतांसी सुद्धा देणे हेची उत्तम ज्ञान पृथ्वीसी आन यासी तुके जा. सर्वांना सुखाने जगून व आपणाकडून लोकांना जेवढे सुख समाधान देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करावा. या सर्वसमावेशक जीवन जगण्याला वक्तृत्व असे म्हणतात. दुसऱ्यांना सुख देता आले नाही तरी चालेल, परंतु एखाद्याला दुःख सुद्धा देऊ नये. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून इतरांना दुखवणार नाही याची काळजी घेतली तरी समाजात दानाचे महत्व कळेल असे होईल. आजकाल जीवनभर केवळ स्वार्थासाठी जगणारी माणसे देखील रक्तदान, नेत्रदान करण्याचा संकल्प करतात. त्यांना उशिरा का होईना, सद्बुद्धी मनात रुजत असते. संत तुकोबांनी आपल्या अभंगात म्हणतात, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, ह्याची माझी सर्व उजोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देही सदा. अशा संतांची संगती आपण जीवनात का मानू नये याचा विचार प्रत्येकाने करावा हवा.
1: दान याविषयी डॉक्टर रवींद्र शेंडे यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतू, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषानंतर आपण ऐकू शकाल आजचे काही दिनविशेष. कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र 6:40. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही

हस्तक्षेपित करू 7:25. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 विज्ञान विश्व मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस यांच्या जीवन कार्यावर आधारित कल्पना बांदूरकर यांचं भाषण श्रोत्यांना ऐकता येईल. 9:00 ते 10:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दहा 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 10:30 आठवणींच्या लहरी 90 वर्षांचा प्रवास हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. 11:00 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील पुणेकर यांची मुलाखत. 11:30 गाता रही मेरा दिल हा निवेदनासह निवडक गीतांचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम. श्रोते ही होती आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊ आजचे म्हणजे 6 जूनचे काही दिनविशेष. आज गुरुदेव रानडे यांचा स्मृतिदिन. 1957 त्यांचं निधन झालं. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं 6 जून 2002 पुणे इथे निधन झालं. 1996 आळंद इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. भारतीय अभिनेते आणि राजकारणी पद्मश्री विजेता सुनील दत्त यांचा आज जन्मदिवस. 1929 त्यांचा जन्म झाला. गीतकार कवी आणि पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा 1919 जन्म झाला. कन्नड कवी कथाकार आणि कादंबरीकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यंकटेश अय्यंगार यांचा आज जन्मदिवस तसंच स्मृतिदिवस सुद्धा. त्यांचा जन्म 1891 तर निधन 1986. शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरलेट यांचा आज स्मृतिदिन. आपण ऐकत होतात आजचे म्हणजे 6 जूनचे काही दिनविशेष. दिनविशेष आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकलेत.

शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन चनापत्र.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिके ही मोठ्या प्रमाणात घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा, लसूण, कोबी, फ्लावर, वाटाणा, भेंडी, वाल, वेलवर्गीय भाजीपाला इत्यादी पिकाचा समावेश होतो. त्यापैकी मिरची,

0: वांगी, टोमॅटो, कांदा, कोबी, फ्लावर इत्यादी पिकाची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करतात. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपाची काळजी कशी घ्यावी, रोपवाटिकेसाठी जागेची निवड कुठे आणि कशी करावी, रोपवाटिकेमध्ये रोपाचे पीक संरक्षण आणि लागवडीपूर्वी रोपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. रोपवाटिका म्हणजे काय? ज्या भाजीपाला पिकाचे बियाणे अतिशय लहान असते आणि ज्या बियाण्यापासून रोपे नर्सरीत तयार करतात, परंतु रोपे लागवडीपूर्वी त्याची काळजी घ्यावी लागते, त्या पिकाची रोपे ज्या ठिकाणी तयार करतात त्याला रोपवाटिका म्हणतात. आपल्याला भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करताना कोणकोणत्या भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करता येते याविषयी जाणून घेऊ. भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कांदा, ब्रोकोली, नवलकोल, फुलकोबी इत्यादी पिकाची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करता येते. रोपवाटिकेसाठी जागेची निवड कशी करावी? भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करताना ह्या बाबीचा विचार करावा. रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा चांगली निचरा होणारी असावी आणि पाणी साठून न राहणारी असावी. निवडलेल्या जागेला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा. निवडलेली जागा पाण्याच्या स्त्रोताजवळ असावी, ज्यामुळे वेळेवर रोपवाटिकेला पाणी देणे सुलभ होते. निवडलेली जागा ही प्राणी आणि पक्ष्यापासून सुरक्षित असावी. निवडलेल्या जागेची जमीन सुपीक आणि रोगकिडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी. निवडलेल्या जागेचा सामू शक्यतो सात असावा. शेतकरी बंधूंनो, आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली. उर्वरित माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र आपण ऐकलं.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

103 मेघाहर्ट्झ एफ एम ध्वनी लहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी

0: ची याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी

तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ

0: भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचर्ड हे पक्षी संधिप्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधाने वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नावच तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलू लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाईम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: संस्कृत बातमीपत्र.
4: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 6:55 झालेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मुक्ता बोझावर हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आजचा दिवस हा साऱ्या भारतीयांसाठी फार सन्मानाचा, आनंदाचा, अभिमानाचा. 6 जून 1674 साली आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाली. मंत्रोच्चाराच्या घोषात मंगलमय पहाट झाली. सारीकडे उल्हासाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण होते. ज्या मावळ्यांनी खांद्याला खांदा लावून शिवरायांचं स्वप्न पूर्ण केलं त्याला मूर्तरूप देण्याचा हाच तो दिवस. जनतेचा राजा शिवबा राजा साऱ्या मराठी मुलखाचा राजा झाला. गागाभट्टांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी सारी तयारी कशी दृष्ट लागण्यासारखी करून घेतली होती. यावेळी राजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणं हे दोन प्रमुख विधी होते. या मंगल सोहळ्याची तयारी अनेक महिन्यापूर्वी सुरू झाली होती.

0: या वंशाचे महाराज आपल्या साऱ्या कुळाचारासाठी तयार झाले. राजमाता जिजाऊंच्या तालमीत शिस्तीत आणि वात्सल्यात तरबेज झालेले शिवाजी आज शिवाजी राजे होणार ही बाब साऱ्यांच्याच स्वप्नातली होती आणि ती वास्तवात उतरणार होती. म्हणूनच देशभरातील कानाकोपऱ्यातील जनमान्य गणमान्यांना आमंत्रित केल्या गेलं. प्रतिष्ठित व्यापारी श्रीमंत सरदार सारेच निमंत्रित होते. भव्य सोहळ्यासाठी सारेच आतुरही होते. शिवरायांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीनं फार मोठी घटना होती. ज्या मुघल साम्राज्याला शिवाजी म्हणजे एक नगण्य व्यक्ती भासत होते, त्यांच्या राज्याभिषेकानंतरचं त्यांचं हे रूप मात्र साऱ्यांनाच धडकी भरवणारं होतं. त्यांच्या पराक्रमाला, शौर्याला, धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रमाण मिळणार होत ते राजपदाचं. एक सार्वभौम राजा म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तृत्व साऱ्यांनाच ठाऊक होतं. शिवाजी राजे, राणी सोयराबाई आणि संभाजी राजे यांच्या आगमनानं दरबार तेजानं उजळला. गंगा यमुनेच्या पवित्र पाण्यानं, जलकुंभातनं शिवछत्रपतींचा अभिषेक झाला. मंत्रोच्चारात, वाद्यांच्या गजरात सुवासिनींनी पंचारती ओवाळली. उंची वस्त्रे परिधान करून, जर जवाहीर अलंकार लिहून, गळ्यात फुलांच्या माळा घालून, रत्नजडित मुकुट शिवरायांच्या डोक्यावर ठेवला गेला. या क्षणाची प्रतीक्षा वर्षानुवर्षे साऱ्यांनाच होती. मराठी साम्राज्याला पहिल्यांदा राजा मिळाला, याचं वर्णन शब्दात येत आहे. 32 शकुन चिन्हांनी सजलेलं ते दालन प्रेक्षणीय होतं. 32 मण सोन्यानं आकाराला आलेलं हे सिंहासन प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा श्वास होतं. महाराज सिंहासनाधिस्थ झाले आणि एकच जयघोष निनादा.
1: प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज.
0: सोन्या चांदीची फुले उधळली गेली. प्रत्येक गडावरनं तोफा डागल्या गेल्या. याचवेळी अष्टप्रधान मंडळाची सुद्धा घोषणा केली गेली. विविध पद, नियुक्त पत्र, धन, घोडे, वस्त्र, रत्ने, शस्त्रे सारे दान केले गेले. एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन महाराजांनी जगदेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हत्तीवर स्वार होऊन राजगडावर मिरवणूक निघाली. सोबत जरी पटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी चालत होते. मिरवणुकीवर फुले, चुरमुरे उधळल्या गेले. किती आनंददायी दृश्य होतं ते, याचं काय वर्णन करावं. दिमागदार सोहळा, नेत्रदीपक सजावट आणि आनंदाची लयलूट करत शिवाजी राजे छत्रपती झाले. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनु शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा शिवरायांच्या सामर्थ्याला स्पष्ट करते. महाराजांच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य, कुतुबशाही आणि आदिलशाही, युरोपीय वसाहतवादी शक्तींशी युती आणि शत्रुत्व दोन्ही केल्या गेलं. शिस्तबद्ध लष्कर, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा आणि कर्तृत्वाला सन्मानपद देत राज्यकारभाराला सुरुवात झाली. गनिमी काव्याचं तंत्र, वेगवान हालचाली आणि डोंगरी भागाची इत्यंभूत माहिती याच्या जोरावर शिवाजी महाराजांचं सैन्य साऱ्या भूमीचं रक्षण करण्यास सक्षम बनलं. संस्कृत भाषा राजभाषा झाली. राज्य व्यवहार कोश या शब्दकोशाचं निर्माण झालं. धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु वृत्तीनं राज्यकारभार करणारा शिवाजी राजा जनतेला मिळाला. हाच तो पवित्र मंगलमय दिन. या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. आलेख आणि निवेदन होतं मुक्ता बोझावार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग पोस्ट.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: क्षेत्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र.

0: 7:25 दिल खुलासा मुंबई केंद्राहून प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करू. काही क्षणातच 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या.
1: यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
2: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना येणार आहे।

0: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवटा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये

0: विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
1: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील CCTV यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.

0: 7 वाजून 25 मिनिटं होत आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: मंजिरी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो आहे. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरं आहे मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच

0: प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था, म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य तिथं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल, आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो, निश्चितच. मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
1: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो, किंवा झोप न लागणं, किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करत आहेत, परीक्षा देत आहेत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी, किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा, तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो, पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत, तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील, तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
0: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
1: मी आता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत, किंवा कुठले वाढदिवस असू देत, किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बी आवाज असतो, तर तो थोडा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतं गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
0: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
1: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही, त्याचं हा त्याचा

0: मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाही आहे. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरीबॅग्सपासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडं साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्सिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सरसाठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतानं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली भूषण यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकरांचं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या.

सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया यापुढलं गीत. उषा मंगेशकर यांनी गेलेलं हे गीत आता ऐकूया.

0: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA क्रिकेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक
1: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
0: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
1: 9209441985
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL

0: CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

आणि श्रुतिवादा शेवटी ऐकूया बसंतराव देशपांडे यांनी गायलेली, कवी अनिल यांची रचना, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केली आहे.

श्रुतू सुनील दत्त यांनी अनेक चित्रपटातनं फार सुंदर भूमिका साकारल्या आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी देखील रसिकांना भावणारी अशीच. मेरा साया चित्रपटातलं गीत आता ऐकूया. मोहम्मद रफी यांनी गायलंय. राजा मेहंदी अली खान यांचंही गीत मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलंय.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.
2: श्रद्धू सुनील दत्त यांनी आपल्या करिअरची सुरुवात सिलोन रेडिओवर एक उद्घोषक म्हणून केली, पण चित्रपटाचं प्रचंड वेड आणि त्यांना मुंबईत घेऊन आलं. रेल्वे प्लॅटफॉर्म या पहिल्या चित्रपटातनं त्यांनी पाऊल ठेवलं चित्रपटसृष्टीत. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट रसिकांना भावले, त्यांच्या भूमिका भावल्यात आणि अर्थातच गाणी तर होतीच. हमराज चित्रपटातलंही त्यांच्यावरच चित्रित झालेलं मधुर कपूर यांनी गायलेलं गीत ऐकूया. साहिर लुधियानवी यांचं गीत, रवी यांनी संगीतबद्ध केलं आहे.

गुमराह मदर इंडिया मुझे जीने दो, खानदान पड़ोसन हमराज सुजाता साधना ही कही त्यांचे गाजलेले चित्रपट।

0: सुनील दत्त केवळ अभिनेता नव्हते तर त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा मोठ्या प्रमाणात केले. नर्गिस आणि सुनील दत्त या जोडीनं अनेक सांस्कृतिक संस्थांचं निर्माण केलं. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशन ही नर्गिस यांच्या स्मृतीत निर्माण झालेली एक संस्था.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8:30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमध्ये दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना.

प्रेरणा मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर

0: अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विज्ञान विश्व. आज यात मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस यांच्या जीवनकार्यावर आधारित कल्पना बांदूरकर यांचं भाषण प्रसारित करीत आहोत.

नमस्कार. आज आपण क्षेपणास्त्र तज्ज्ञ डॉक्टर टी सी थॉमस यांच्याबद्दल माहिती ऐकणार आहोत. विज्ञान तंत्रज्ञानात गगन भरारी नाळ तुटली तेव्हाच मातीशी. क्षेपणास्त्राचे शस्त्र हाती देऊया देशशास्त्रज्ञांच्या हाती. चूलमूल सांभाळता सांभाळता शोधून काढले विज्ञानाला. कारण महिला झाल्या शिक्षित, त्यामुळे आहे देश सुरक्षित. विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांची चमकती वाटचाल आजही कायम आहे. विज्ञानाला महिलांनी दिलेले योगदान, त्यांचा संघर्ष यांच्या मशाली आजही

सगळ्या विश्वात प्रकाश बनून चमकत आहे. महिलांची संशोधक वृत्ती विज्ञान क्षेत्रात ज्ञानाचा यशाचा प्रगतीचा झेंडा फडकवत आहे. विज्ञान क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाने इतिहास घडविला आहे. अशा प्रतिभाशाली व्यक्तिमत्वामध्ये अंतराळ संशोधनातील कल्पना चावला, सुनीता विल्यम, सिरीशा बनला, मंगलयान मोहिमेतील रितू कारिधल, मुथैया वनिता, नंदिनी हरिनाथ, अनुराधा टिके, मोमिता दत्ता, मिनल रोहित, तर चांद्रयान मोहिमेतील वनिता मुथैया, रितू कारिधल, कल्पना के, निधी पोरवाल या सर्वांचा समावेश होतो. पण पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण क्षेत्रात नेतृत्व करून भारताच्या क्षेपणास्त्र क्षमतेमध्ये ऐतिहासिक योगदान देणाऱ्या अग्निपुत्री डॉ टी सी थॉमस व मिसाईल क्वीन ऑफ इंडिया आर शीना राणी या एक नवीन इतिहास घडवणाऱ्या महिला आहेत. या सर्वांमध्ये मला जास्त आकर्षण वाटते डॉ टी सी थॉमस यांचे. देश अधिकाधिक सुरक्षित करत असताना जास्तीत जास्त लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करताना हे सारे जागतिक शांततेसाठी करते हो याचे भान ठेवून अग्नि 2 ते अग्नि 6 या क्षेपणास्त्र प्रकल्पाची मुख्य भूमिका निभावणाऱ्या डॉ टी सी थॉमस म्हणजे एक अत्यंत साधे व्यक्तिमत्व. भारतात अनेक महिला वैज्ञानिक आहेत, पण मिसाईल वुमन म्हणून जेव्हा त्यांचे नाव समोर आले तेव्हा विशेष कुतूहल त्यांच्याविषयी निर्माण झाले व अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. केरळच्या अल्लापुझा या निसर्गरम्य अशा इस्टर्न व्हेनिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात एप्रिल 1963 मध्ये टेसी यांचा जन्म झाला. लहानपणापासून तल्लक बुद्धिमत्ता असलेले टेसीचे शालेय शिक्षण एस टी मायकल स्कूलमध्ये झाले, तर 11वी व 12वीचे शिक्षण अलेप्पी एस टी जोसेफ गर महाविद्यालयात झाले. गणित व भौतिकशास्त्र हे आवडीचे विषय पुढे त्यांच्या करिअरसाठी उत्कृष्ट ठरले. शिक्षणासोबत बॅडमिंटन खेळण्याची विशेष आवड होती व त्याचंच विशेष प्राविण्य मिळवावे अशी देखील त्यांची इच्छा होती. पण आईची इच्छा होती की टेसी यांनी डॉक्टर व्हावे. टेसीच्या मनात रॉकेट बनवून आपल्या देशाला मदत करू, पण कारणही तसेच होते. थॉमस यांच्या गावाजवळ थुंबा लॉन्चिंग स्टेशन होते, त्यामुळे त्यांचे लहानपण हे आकाशात उंच उंच जाणाऱ्या रॉकेट व मिसाईल बघण्यात गेले. यांचा मोह झाला व त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. सोबतच शालेय जीवनात त्यावेळी अमेरिकेचे अपोलो यान चंद्रावर उतरणार होते. या यानाची मिळालेली माहिती या सारख्या अनेक घटनांमुळे त्या अंतराळ क्षेत्राकडे अधिक आकर्षित झाल्या. 1985 मध्ये कालिकत विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक केल्यानंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे सध्याचे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे लक्ष्याधारित क्षेपणास्त्र या विषयात एमटेकचे शिक्षण पूर्ण केले व याच विषयाशी संबंधित पीएचडी देखील पूर्ण केली. खरे तर वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर घराचे आर्थिक नियोजन बिघडले, पण भावंडांनी जबाबदारी वाटून घेतली. शिक्षणावर पैसा खर्च केला. उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याने त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतले आणि आपले पुढील उच्च शिक्षण पूर्ण केले. 1988 मध्ये डीआरडी मध्ये रुजू झाल्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे समवेत काम करण्याचा योग आला. टेसी मधील आत्मविश्वास बघून डॉक्टर कलामांनी त्यांना अग्निक्षेपणास्त्राच्या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रचना या विभागासाठी त्यांची नेमणूक केली. यावेळी लांब पल्ल्याचे स्वदेशी तंत्रज्ञान फारसे विकसित झाले नव्हते. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा देखील भारतात उपलब्ध नव्हत्या. मात्र डॉक्टर कलाम डीआरडीओचे प्रमुख झाल्यानंतर पुढील 30 वर्षाचे स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे स्वप्न पाहिले. त्या काळात डॉक्टर विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांनी पाहिलेले क्षेपणास्त्र सज्जतेचे स्वप्न डॉक्टर टेसी थॉमस यांनी पूर्ण केले. अग्निक्षेपणास्त्राचे जनक मानले जाणारे रामनारायण अग्रवाल तसेच डॉक्टर कलाम यांचा वारसा डॉक्टर थॉमस यांनी खऱ्या अर्थाने चालविला आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. क्षेपणास्त्र लक्ष भेदण्यासाठीचे मार्गक्रमण व लक्ष कसे अचूक भेदता येईल यावर टेसी

यांनी काम केले. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात हे क्षेपणास्त्र महत्वाचे योगदान देत आहे आणि भारत देशाच्या शत्रूच्या हृदयात धडकी भरकत आहे. खरोखरच देश सुरक्षित करण्यात टेसींचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर कलाम यांच्या मार्गदर्शनात टेसी यांनी 3,500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर 4,000 ते 5,000 ते 8,000 किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश प्राप्त झाले आणि त्यामुळेच संरक्षण क्षेत्राला बळ मिळत आहे. टेसी क्षेपणास्त्राचा अभ्यास करीत असतानाच आयएसची तयारी पण करत होत्या, पण नशीब मात्र अंतराळ क्षेत्रात उघडले. 1988 मध्ये DRDO मध्ये मुलाखतीत निवड झाल्यानंतर आठवड्यात रुजू होण्याचे सांगण्यात आले. DRDO सारख्या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व अधिक होते. या क्षेत्रात पाऊल टाकणे म्हणजे एक धाडसाचे काम होते, पण त्यांनी ते स्वीकारले आणि सर्व महिलांसाठी आदर्श निर्माण केला. मेघ गर्जनेसारखा आवाज करीत 3,000 अंश तापमानामध्ये लक्ष भेदणाऱ्या री एंट्री व्हेकल सिस्टीम या प्रणालीची निर्मिती त्यांनी केली. हे असे तंत्रज्ञान होते की हवामानाच्या कोणत्याही बदलात क्षेपणास्त्र मारा करू शकतात, जे एक भारताचे सुरक्षा कवच आहे. आणि त्याच चांगल्या कामाची पावती म्हणून DRDO कडून महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या. अग्नि 2 ते अग्नि 5 क्षेपणास्त्रांची कामे यशस्वीपणे मार्गी लावणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मिसाईल वुमन ऑफ इंडिया अग्निपुत्री म्हणून ओळख मिळाली. अजूनही या सिरीजमधील अग्नि 6 वर प्रकल्प संचालक म्हणून त्या काम करत आहे. कुठलाही गाजावाजा नाही की प्रसिद्धीची हाव नाही. 24 तास सीमेवर काम करणाऱ्या सुरक्षा दलाला विविध अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यामागे मोठे योगदान टेसींचे आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांना गुरुस्थानी मानून त्यांच्यासारखे मिसाईल वुमन असे टोपणनाव मिळाल्याचा अभिमान टेसींना आहे. या 2 मिसाईल मानवामुळे क्षेपणास्त्राच्या बाबतीत भारत स्वावलंबी बनला आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येक महिला वैज्ञानिकासाठी प्रेरणादायी आहे, तसेच प्रत्येक भारतीय महिलांसाठी अभिमानास्पद देखील आहे. त्या म्हणतात, प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाली तर निश्चितपणे यशस्वी होता येते. भारताने अण्वस्त्र क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. टेसींच्या कामाचा पुढचा टप्पा म्हणजे भारतीय लष्कराला मानवविरहित युद्धवाहने पुरवणे. तेही काम प्रगतीपथावर आहे. आज त्यांचे हाताखाली 2,000 पेक्षा जास्त वैज्ञानिक विविध प्रकल्पांवर अहोरात्र काम करीत आहे व देशाच्या संरक्षण विकासास हातभार लावत आहे. हे सर्व यश दिवस रात्र कामात झुकून दिल्याने मिळाले आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. विज्ञानात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या आदर्श आहेत. त्यांचे विज्ञानाला कोणतेही लिंग नसते हे वाक्य जगातील अनेक प्रयोगशाळांमध्ये आज दिसते. भारतातील मुलींनी या क्षेत्रात यावे यासाठी त्या वैयक्तिक स्तरावर देखील काम करत असतात. त्याचीच फलश्रुती म्हणून हैदराबाद येथील ऍडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरीमध्ये आज अनेक मुली मेहनत घेत आहेत. म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनविल्याबद्दल 2012 मध्ये लालबहादूर शास्त्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनतर्फे त्यांना घर आणि करिअर मानणाऱ्या उत्तम महिला म्हणून गौरविण्यात आले. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांना भारताचे वैज्ञानिक रत्न म्हणून संबोधित केले आहे. डॉक्टर थॉमस केगन लीडरशिप अवॉर्ड, वुमन पायोनियर ऑफ द इयर, कल्पना चावला पुरस्कार, सुमन शर्मा पुरस्कार, 2025 चा डॉक्टर पॉलोस मार ग्रेगोरियस अवॉर्ड अशा कितीतरी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान कार्याविषयी गौरवोद्गार काढताना डॉक्टर आनंद महिंद्रा म्हणतात, टेसी थॉमस यांचे योगदान बॉलिवूडच्या सेलिब्रिटी लोकांपेक्षा मोठे आहे. भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये त्यांचे पोस्टर असायलाच हवे. क्षेपणास्त्र क्षेत्रातले टेसींचे हे कार्य आजच्या नव्या पिढीतील महिला शास्त्रज्ञांना नक्कीच प्रेरणा

आदाई आहे. त्यांच्या नावात इतक्या कामगिरी आहेत की त्यांच्या कौतुकात काही लिहिलं तरी इथे कमी लेखले जाईल. पण विरोधात म्हणजे त्या अपेक्षेल्याप्रमाणे प्रसिद्ध नाही. मात्र समकालीन भारतात महिला सक्षमीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रयत्नांसह महिला नेत्या म्हणून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. आजही DRDO मध्ये अग्नी, पृथ्वी, धनुष, त्रिशूल यासारख्या विविध क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी 100 हून अधिक महिला शास्त्रज्ञ अहोरात्र

आजही डीआरडीओमध्ये अग्नी, पृथ्वी, धनुष, त्रिशूल यासारख्या विविध क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी 100 हून अधिक महिला शास्त्रज्ञ अहोरात्र कार्य करत आहे. भारतात मोठ्या संख्येने प्रतिभावान महिला आहेत. त्या सर्वांना टेसींच्या या कार्यातून मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांच्या दैदिप्यमान अशा कर्तृत्वाला व चंद्र ताऱ्यांची स्वप्न पाहणाऱ्या या विसेल वनला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.

विज्ञान विश्व या कार्यक्रमात आज मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस यांच्या जीवन कार्यावर आधारित कल्पना बांदोरकर यांचं भाषण आपण ऐकलं. विज्ञान विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: नालसाच्या आशा युनिटचा बाल विवाह मुक्तीसाठी पुढाकार. आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्या. हेल्पलाईन 1500 वर कॉल करा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
4: 10 लाख द्या, वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेजकडे.
11: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा

0: बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
0: एनडीए एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिक
0: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
2: यामधील अनुभवी प्राध्यापक
0: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
2: बजाज तंत्रनिकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
0: 9209441985.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
4: अनेक प्रश्न, अनेक शंका,
3: तर कुठे मिळेल याचं समाधान
4: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
4: कॉल करा आणि प्रश्न विचारा
3: 0712254634 या नंबरवर.
4: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
3: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
4: हॅलो डॉक्टर.
3: हॅलो डॉक्टर.
4: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9:00 आहेत. आता 10:00 पर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

चित्रलोक कार्यक्रम जारी रहेगा एक छोटे से ब्रेक के बाद।

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत. नमस्कार.
1: आज के फनकार.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया वहिनी चित्रपटातल्या या गीतानं. गायलाय सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी. शांताराम नांदगावकरांची शब्दरचना, संगीत अनिल अरुण यांचं.

0: पाठवा भगवा आबोलीच्या फुलांसाठी पाठवा
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नाख

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वैशाख वणवा चित्रपटातलं गदी माडगुळकरांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दत्ता डावजेकर. आणि यानंतर आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं हे गीत. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आहे वरदक्षिणा चित्रपटासाठी.

0: गलबो तो टिकवा धनी धरनी लाया गलबो ताला टिकवा
1: गोवाला कोकण दाखवा
0: गोमू माहेरला दा

लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं उंबरठा चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित तुळजारनाथ मंगेशकरांचं. आता सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकरांची रचना ऐकूया. माणिक वर्मा यांनी गायली आहे उमस पडेल तर चित्रपटासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. ऐकत राहा ठीक 10:30 आठवणींच्या लहरी. आकाशवाणीचा 90 वर्षांचा प्रवास हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आणि सध्या आपण आनंद घेत आहोत मराठी चित्रपट गीतांचं. ऐकूया रंगपंचमी चित्रपटातला आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगूळकरांचं हे गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केलं आहे.

0: शिवराज्याभिषेकाच्या 352 या मंगल पर्वावर मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकलेत राजा शिवछत्रपती चित्रपटातलं हे गीत. मराठी चित्रपट संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत होतात. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 10:30 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आठवणींच्या लहरी 90 वर्षांचा प्रवास. निवेदन शीतल धानकुटे आणि मनीषा रोडे यांचं. सादर करते आहेत उमेश दुपारे.
1: श्रोते हो नमस्कार, मी शीतल धानकुटे.
2: मी मनीषा रोडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हटलं की सर्वप्रथम कानात गुंजते ती प्रसिद्ध संगीत धून, जी संगीतकार वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती,
2: आणि मनात जाग्या होतात त्या अनेक आठवणी.

श्रोते हो, आकाशवाणी केंद्राची संकेत धून आणि सुंदर भक्तिगीत ऐकलं की सर्वसामान्य नागरिकांची रम्य पहाट सुरू होते.

0: आकाशवाणीला पूर्ण झालेली 90 वर्ष हा एक कालखंड नाही तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, भाव विश्वाचा प्रवास आहे.
1: आकाशवाणी जनमानसाशी जोडलेल्या एका भावनिक नात्यांचा उज्ज्वल, प्रेरणादायी आणि लोकाभिमुख प्रवासा

0: उत्सव आहे. जनतेचा आवाज, संस्कृतीचा आरसा आणि लोकशाहीचा सशक्त आधारस्तंभ आहे. गेली 90 वर्ष आकाशवाणी प्रत्येक नागरिकांच्या सुख दुःखातील विश्वासू साथीदार म्हणून कार्यरत आहे.
1: माहिती, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुरेख सुंदर संगम घडवत आकाशवाणीनं श्रोत्यांशी एक अतूट नातं निर्माण केलं आहे. श्रोते हो, भारतातील जनसंवादाचं एक अत्यंत प्रभावी, विश्वासू आणि जुनं माध्यम म्हणजे आकाशवाणी. देशाच्या कानाकोपऱ्यात रसिक श्रोत्यांच्या कानामनात पोहोचणारं हे प्रभावी माध्यम. आकाशवाणीनं आपला 90 वर्षाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठताना लोकांना जोडण्याचं काम केलं आहे.
0: श्रोते हो, चंद्रपूर आकाशवाणीचं हे रोपट 6 डिसेंबर 1992 ला रुजवण्यात आलं. त्यानंतर अनेक अधिकारी, कलावंत, उद्घोषक, निवेदक यांनी ते फुलवण्याचं, बहरवण्याचं कार्य केलं. आकाशवाणी या रोपट्याच्या मूळ फांद्या म्हणजे इथले कार्यक्रम अधिकारी आणि त्यांच्या मार्गदर्शनात बहरत गेलेले कार्यक्रम. बहरण्याची पोच पावती देणारा मायबाप रसिक श्रोता वर्ग आकाशवाणीच्या प्रवासात जोडले गेलेले. इथे अनेक कलावंत अभिव्यक्त झाले, पण आज आकाशवाणीशी जुळलेले अधिकारी आपला प्रवास उलगडून सांगताना व्यक्त झाले ते असे.
2: नमस्कार, मी मनोहर पावनीकर, सहाय्यक निदेशक कार्यक्रम आकाशवाणी मुंबई सेवानिवृत्त. 31 ऑक्टोबर 1987 ला प्रसारण अधिकारी म्हणून आकाशवाणी नागपूर केंद्रात रुजू झालो. 1997 मध्ये मला कार्यक्रम अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात 1997 ते 2002, 2008 ते 2012 आणि 2017 ते 2019 या कार्यकाळात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होतो. या दरम्यान युवावाणी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील असंख्य युवक युवतींना संधी देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला आहे. तसंच चंद्रपूर येथील वास्तव्यात चंद्रपूरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री दिवंगत स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे, साहित्यिक मदन धनकर, साहित्यिक अनिल काटकर, डॉक्टर शरद सालफडे, ग्रामगीताचार्य तुकाराम दादा अडाळ टेकडीचे, खासदार श्रीयुत नरेश पुगलिया, तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री हंसराजजी हैस, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार, इतिहास संशोधक दत्ताजी तन्नीरवार यांच्यासह अनेक अशा मान्यवरांच्या ध्वनिमुद्रणाची संधी मला इथे मिळाली. त्याबरोबरच कृषी कार्यक्रम बघत असताना आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा आणि कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही इथल्या शास्त्रज्ञांचं, प्राचार्यांचं, सर्व अधिकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. प्रामुख्यानं आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असताना ऊर्जानगर इथं आकाशवाणी नागपूर, आकाशवाणी चंद्रपूर आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जवळपास 200 युवक युवती सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं होतं. हा एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांचं समरपर्व चिमूर नावाचं 30 एप्रिलला राष्ट्रसंतांची जयंती असते, ग्रामजयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्तानं राष्ट्रसंतांचं समरपर्व चिमूर ह्या रूपकाचं मी लेखन केलं होतं आणि ते महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित झालं होतं. याबरोबरच आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात कार्यरत असताना विविध प्रकारच्या उद्घोषक असतील, निवेदक असतील, प्रसारण सहाय्यक म्हणून काम करणारे असतील या सर्वांना मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली. तसंच April 2019 मला आकाशवाणी चंद्रपूर इथं कार्यरत असताना सहाय्यक निदेशक कार्यक्रम या पदावर पदोन्नती मिळाली आणि 2019 नोव्हेंबर महिन्यात आकाशवाणी मुंबई इथं सहाय्यक निदेशक म्हणून मी रुजू झालो. त्यावेळी श्री नीरज अग्रवाल अतिरिक्त महासंचालक म्हणून लाभलेत. त्यांच्या मार्गदर्शनात विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मला आकाशवाणी मुंबई इथं मिळाली. याचा विशेषत्वाना उल्लेख करावा लागेल. मुंबई इथं कार्यरत असताना महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी एकच युनिफॉर्म फिक्स पॉइंट चार्ट तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. याचा

0: महाराष्ट्रातील इतर केंद्रावर तयार करण्यात येणारे कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर प्रसारित व्हावेत यात चिंतन. आरोग्यम धनसंपदा, वनिता मंडळ, युववाणी, स्वास्थ्य विषयक कार्यक्रम, साहित्य सौरभ, हिंदी कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला. या युनिफॉर्म फिक्स पॉइंटचा उद्देश पैशाची काटकसर, दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती आणि एकाच केंद्रावर एकाच मानधन देऊन राज्यभरच्या श्रोतांसाठी कार्यक्रम प्रसारित करावेत हा होता, ज्यामुळे मुंबई केंद्रानं तयार केलेला कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांना प्रसारित होतो, तसेच इतरही केंद्रांनी तयार केलेले कार्यक्रम सर्व राज्यभरच्या श्रोत्यांना ऐकता येतील, यामुळे कार्यक्रमात वैविध्य आणता येईल. हे सर्व करीत असताना यात मला अतिरिक्त महासंचालक श्री नीरज अग्रवाल यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं हे मी विसरू शकत नाही. तसंच मी 31 ऑक्टोबर 87 ला प्रसारण अधिकारी म्हणून रुजू झालो आणि 31 डिसेंबर 2022 सहाय्यक निदेशक कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त झालो आकाशवाणी मुंबईहून. एकूणच माझ्या संपूर्ण 35 वर्ष 2 महिने 1 दिवसाच्या सेवेचा कालावधी बघताना मी विविध प्रकारचे कार्यक्रम केले आहेत. त्याचा उल्लेख जर करता आला तर तो असा असेल, सॉफ्टवेअर मालिकेमध्ये आदिवासींचं जीवनसंगीत नावाची मालिका तयार केली होती, ज्यात 13 आदिवासी घेतले होते. तसे एक आदिवासी पावरा आहे किंवा हलबा आहे किंवा कोलाम आहे. या एका आदिवासीचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जे संगीत आहे त्या संगीताचं प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करून, आणि तेही ध्वनिमुद्रण प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण म्हणजे आदिवासी ज्या ज्या पाड्यात राहतात त्या पाड्यात म्हणजे खेड्यात जाऊन त्यासाठी आम्ही विदर्भ, मराठवाडा, खानदेश, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जिथं कोलाम राहतात असे आदिवासी राहतात त्या पाड्यांवर जाऊन तिथून त्यांची गाणी ध्वनिमुद्रित करून आणून तज्ञांकडून आलेख लिहून त्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं आणि 13 भागांची मालिका प्रसारित केली आदिवासींचं जीवनसंगीत. तसंच विदर्भातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ नावाची एक मालिका तयार करण्यात आली. एक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके हा सुद्धा तयार करण्यात आला. तो 5 मिनिटाचा मराठी वाङ्मयीन कार्यक्रम होता. या 5 मिनिटाच्या वाङ्मयीन कार्यक्रमामध्ये जसं राष्ट्रसंत तुकडोजी, नाटककार राम गणेश गडकरी, नाना जोग, कवी अनिल यासारख्या साहित्यिकांची यादी तयार करण्यात आली आणि त्या यादीच्या धर्तीवर नागपुरातील प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर यांना पाचारण करून त्यांना विनंती करण्यात आली की आपण या 30 साहित्यिकांवर आलेख आम्हाला उपलब्ध करून द्या, ज्यामध्ये 5 मिनिटाचे आलेख असतील. त्या 5 मिनिटाच्या आलेखामध्ये 3 मिनिटामध्ये त्या साहित्यिकाचा जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास सांगायचा आणि उर्वरित 2 मिनिटांमध्ये त्यांची जी एक अमर अजरामर जी कलाकृती असेल ती सादर करायची. नाटक असेल तर नाट्यछटा सादर करायची, कविता असेल तर कविता सादर करायची, गीत असेल तर गीत सादर करायचं. अशा पद्धतीनं हा ऐसी अक्षरे रसिके हा मराठी वाङ्मयीन कार्यक्रम तयार करण्यात आला. तसंच महत्वाचं म्हणजे आकाशवाणीचं आर्काइवल रेकॉर्डिंग असतं, ज्याला आकाशवाणीच्या संग्रहासाठी ध्वनिमुद्रित केलं जातं. त्यांचं जीवन कार्य प्रामुख्यानं नोंदवल्या जातं त्यांच्या आवाजात. त्या कार्यक्रमामध्ये मला बाबा आमटे, डॉक्टर द बी कुलकर्णी, प्राचार्य राम शेवाळकर, रासू गवई, कवी ग्रेस यासारख्या आपापल्या क्षेत्रात उच्च भरारी घेतलेल्या व्यक्तिमत्वांचे आर्काइवल रेकॉर्डिंग करायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समज. त्याचप्रमाणे एकूणच जर विचार केला तर मुळात मी शालेय महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, वादविवाद, समयस्फूर्त या भाषण स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विविध पारितोषिकं मिळवली आहेत. याच आधारावर माझी प्रसारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. 39 वर्षे 2 महिने आणि 1 दिवस इतक्या कालावधीची आकाशवाणी सेवा केली. या सेवेदरम्यान नागपूर, चंद्रपूर, अकोला, मुंबई इथं आकाशवाणीची भ्रमंती करण्यास मिळाली. आज 35 वर्षाच्या सेवेनंतर मागे वळून पाहताना जीवन कृतार्थ झाल्याचं समाधान आहे. या प्रवासात विविध स्तरावरील कलाकार, साहित्यिक, सामान्य नागरिक, कार्यक्रमात सहभागी युवा कलाकार, श्रोते यांनी अपार स्नेह दिला. तसंच माझे सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध घटकातील असंख्य व्यक्तिमत्वांनी दिलेल्या प्रेम, आदर आणि सहकार्य याचा मी सदैव ऋणी राहण्याचं धन्यता मानतो. धन्यवाद.
1: आकाशवाणीचा सुरू झालेला हा प्रवास रेडिओच्या एका छोट्याशा लहरीपासून सुरू होऊन आज देशाच्या

0: कानाकोपऱ्यात पोहोचत विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांना जोडणारा आवाज ठरला आहे.
1: गावागावातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक यांचा विश्वास संपादन करणारं माध्यम म्हणून आकाशवाणी आजही महत्त्वाची आहे.
0: बातम्या, भक्तिसंगीत, शास्त्रीय संगीत, नभोनाट्य, कृषीविषयक माहिती या सर्व माध्यमातून आकाशवाणीनं आपल्यात विश्वास निर्माण केला.
1: नभातून आली एक सुरांची लकेर, नभातून आली एक सुरांची लकेर, घरात पोहोचली ती आनंदमय सांज सवेर. हे आकाशवाणी केंद्र आहे, हा पडताच कानी सूर, मनातील काळजी आणि थकवा क्षणात होईल दूर. शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा तो सांगती, घरातल्या माऊलीच्या सुख दुःखाची ती सोबती. कधी ऐकवे भक्तीचा अन मोलाचा संदेश, तर कधी गाण्यांनी सुखावे अवघा हा देश. बातम्या, नाटक, गाणी अन माहितीचा हा खजिना, तुझ्या विना रे आकाशवाणी आमचा दिवस सजेना. तंत्रज्ञानाच्या युगातही तुझी जादू आहे न्यारी, अजूनही ऐकते जग तुझी सुरांची गोडस्वारी.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना
1: अनिरुद्ध कांबळे, सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी.
2: आकाशवाणीशी माझा संबंध सुरुवातीला 1985-86 दरम्यान आला. त्यावेळेस मी एक सहज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्क्रिप्ट युवाणी विभागाला पाठवली होती आणि ती सिलेक्ट झाली आणि त्यावेळेस मला तिथे युवाणी कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळाली. तेव्हा जे कार्यक्रम अधिकारी होते यशपाल रामावत साहेब, ते मला म्हणाले की तू युवावाणीमध्ये निवेदक पद असतं कॅज्युअल स्वरूपाचं, तर तू अर्ज कर. मग मी अर्ज केला आणि नंतर मला ती संधी मिळाली, त्यामध्ये कार्यक्रम सादर करायला मिळाले आणि पुढे 1991 मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून प्रसारण अधिकारी पदावर माझी पोस्टिंग आकाशवाणी चंद्रपूरला झाली. सुरुवातीचा काळ तसा ट्रान्समिशन चा नव्हताच, कारण की ते टेस्टिंग प्रसारण सुरू होतं, त्यामुळे दुपारच्या वेळेस गाणे वगैरे आम्ही प्रसारित करीत होतो. पण जेव्हा स्टेशन 6 डिसेंबर 1992 सुरू झालं, त्यावेळेस पासून मग आम्ही नियमितपणे कार्यक्रम करायला लागलो आणि निश्चितपणे त्यावेळेस योगायोगाने जे पहिले अधिकारी होते कार्यक्रम विभागाचे प्रमुख, ते यशपाल रामाव साहेब होते. आणि हा एक माझ्या आयुष्यातला एक मोठा योग होता की ज्यांच्या हाताखाली मी आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता युवावाणीमध्ये, त्यांच्याच हाताखाली मी मग एक कर्मचारी म्हणून काम करू लागलो होतो आणि त्यांचा अनुभव छान मार्गदर्शन करायचे, कारण की आम्ही सगळे नवीन होतो, स्वरूप आम्हाला माहिती नव्हतं. त्या प्रवासामध्ये जवळपास 20-22 वर्ष मी चंद्रपूरला काढलेत आणि विविध जे कार्यक्रम होते त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांनी दिली. मुख्य म्हणजे प्रशासनिक काम कशा पद्धतीने चालतं प्रामुख्याने कार्यक्रम विभागाचं, त्याचाही त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्यांनी दिली. तर आम्हाला एक बाजार फीचरसाठी साऊंड इफेक्ट हवा होता आणि तो साऊंड इफेक्ट हवा होता आम्हाला पक्ष्यांच्या तिलबिलाटाचा. तर आम्ही पहाटे 4 वाजता आम्ही त्या आझाद गार्डनमध्ये गेलो, मी आणि तोळकर होते, आम्ही दोघं मिल्ट्रॉन मशीन घेऊन गेलो. तर साऊंड इफेक्ट आम्ही रेकॉर्ड केला पहाटेच्या सुमारास. सगळे लोक तिथे जे फिरायला येणारे होते ते आम्हाला बघत होते की एवढ्या सकाळी काय आहे म्हणून. पण एक ती त्यावेळेस मजा आली, थोडस एक वाटलं की काहीतरी आपण म्हणजे वेगळं करतो आहोत. तर असे अनेक प्रसंग लक्षात आहेत तिथले, काही चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या, त्यामध्ये बाबा आमटे आहेत, अड्याळ टेकडीचे तुकारामदादा गीताचार्य आहेत, त्यांची दीर्घ मुलाखत आम्ही घेतली होती. आणि या सगळ्या लोकांनी जेव्हा मुलाखत झाल्याच्या नंतर पाठीवर थाप मारली तेव्हा असं वाटलं की आपल्याला यांचा आशीर्वाद मिळाला, ही भावना तेव्हा निर्माण झाली होती. आणि सगळी संधी अर्थातच पिंपळगड साहेबांच्या काळामध्ये मला जास्त मिळाली, कारण की त्यांचा बराच काळ चंद्रपूरला गेला आणि आम्ही बराच काळ सोबत काम केलेलं आहे. त्यासोबतच काही चांगली लोक जी आकाशवाणीमध्ये यावी आणि त्यांनी पण आपले विचार व्यक्त करावेत म्हणून मी प्रयत्न करत होतो, आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. आणि काही जे लिहिण्याची त्यांना प्रेरणा

त्याच्याकडे म्हणजे आकाशवाणी कशासाठी कसल्याची एक प्रकारची भीती होती, ती भीती घालवण्याचं काम आम्ही केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक लोक लिहिते झाले आणि आकाशवाणी संपर्कात आले. त्यामुळे एक वैयक्तिकरित्या एक मित्र परिवार निर्माण झाला आणि कार्यक्रमाला चांगले वक्ते पण मिळत होते. हा एक मला असं वाटतं की मोठा प्लस पॉईंट होता. त्याशिवाय जे आकाशवाणीमध्ये जे कार्यक्रम चालत होते, सहज सुचलं म्हणून आहे किंवा संध्याछाया आहे किंवा एक कार्यक्रम जनसंवाद चालायचा, अशा कार्यक्रमा किंवा आणि याशिवाय इतर संवादात्मक जे कार्यक्रम होते, विशेषतः कामगार सभा, या कार्यक्रमातून काही चांगले विषय जावेत, काही लोकांना कळावं, प्रासंगिक विषयावर आधारित सगळे कार्यक्रम असायचे, तर आम्ही प्रयत्न करत होतो. कधी ते संवादात्मक राहायचं, कधी स्क्रिप्टच्या स्वरूपात राहायचं एखाद्या विषयावरती, तर कधी ते ड्रामा स्वरूपात पण राहायचं. तर अशा पद्धतीनं ते कार्यक्रम आम्ही सादर करत होतो आणि एक वेगळेपणा असावं आणि किंवा आकाशवाणीचं जे ब्रीदवाक्य आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय, या कन्सेप्टला धरून ते सगळे कार्यक्रम असावेत अशी आमची नेहमी भूमिका असायची. त्या भूमिकेतून आम्ही काम करत होतो. त्या काळामध्ये आम्ही किसानवाणी कार्यक्रम जेव्हा हाताळत होतो शेतकऱ्यांचा, तर त्यानिमित्तानं जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरीचशी गावं आम्हाला फिरायला मिळाली आणि ती गावं व्यक्तिशः मला अनुभवता आली की ग्रामीण जीवन कसं असतं, त्यांच्या शेतीचे काय प्रश्न आहेत आणि मग त्यांना कसा जीवन चक्र चालवत असताना कसा त्रास होतो, हे सगळं अतिशय जवळून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, त्यांच्याकडून ऐकताना मिळालं. विशेषतः संध्याछाया कार्यक्रमाच्या माध्यमातून उच्च अधिकाऱ्यापासून तर व्यावसायिक डॉक्टर वकील या सगळ्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांचं अंतरंग सुद्धा उलगडता आलं किंवा त्यांनी जे काही सांगितले त्यांचे अनुभव ते आपल्याही आयुष्यामध्ये पुढे कामात येतील ही भावना नेहमी कायम राहिली. आकाशवाणीनी वैयक्तिक जीवनामध्ये मला भरपूर दिलेलं आहे. एक तर ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात ती भूमिका आकाशवाणीने माझ्या आयुष्यामध्ये पार पाडली हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जो एक मित्र परिवार तेव्हा निर्माण झाला होता, मग ते आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये काम वक्ते म्हणून आलेले असतील किंवा एखादं त्यांनी टॉक दिलेलं असेल किंवा कोणत्या कार्यक्रमात पार्टिसिपेशन दाखवलं असेल, त्या सगळ्यांशी मैत्रीपूर्ण म्हणजे संबंध आजही टिकून आहेत. पण त्याचबरोबर एक या सगळ्यातला महत्वाचा भाग एक असा होता की आपण प्रत्यक्ष लोकांशी भेटत नाही किंवा संवाद साधत नाही, पण असे अनेक लोक नाव ऐकत होते रेडिओवरून आणि तेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा म्हणायचे की अरे हा तुमचं नाव आम्ही ऐकून आहोत. हे एक सुखद अनुभव सुद्धा आम्हाला आकाशवाणीमधून ऐकायला मिळाले. आजही कधी नागपूरमध्ये कोणी भेट झालं आणि त्यांनी सांगितलं की अरे हा तुमचं आम्ही ऐकत होतो, तर फार आनंद होतो. एकूणच हा जो प्रवास होता खूप छान गेला. अधिकाऱ्यांनी चांगलं सांभाळून घेतलं, काही जबाबदाऱ्या दिल्या त्या आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तळा जाणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन काम करत होतो. आणि एक आनंदाचे क्षण सगळे आकाशवाणीच्या सेवेमध्ये जेवढं काळ गेला त्या काळात मी अनुभवले आणि ती शिदोरी आजही माझ्यासोबत आहे. नंतर मी जळगावला गेलो, तिथे सुद्धा मला चांगले अधिकारी मिळाले. कागलकर साहेब होते, सपकाळे साहेब होते, या दोघांनी सुद्धा व्यवस्थितरित्या माझी अडचण म्हणजे कारण की मला तेव्हा जाणं जास्त करावं लागायचं, फॅमिली माझी नागपूरला होती, मी जळगावला होतो, पण त्यांनी पण फार मला सांभाळून घेतलं आणि गायडन्स पण केलं की काम इथे कशा प्रकारचे. मोठं स्टेशन होतं, एफएम मधून मी डायरेक्ट मोठ्या स्टेशन मध्ये जात होतो, तिथे जबाबदाऱ्या पण थोड्या जास्त वाढत होत्या, टेक्नॉलॉजी वाढत होती, या टेक्नॉलॉजीशी पण कसं जुळवून घ्यायचं हे सुद्धा तिथे मला त्यांनी थोडस सहकार्य केलं. काही माझ्या सबॉर्डिनेट होते त्यांनी सुद्धा मला चांगलं त्यामध्ये कोऑपरेशन केलं. चंद्रपूर बाबत एक आठवण मला आहे की तिथे जी प्रत्येक गोष्ट येत होती, मग तो कॉम्प्युटर असो किंवा मग फोन इन प्रोग्राम असो, या सगळ्यांना पहिल्यांदा हाताळण्याची संधी मला त्या त्यावेळेसच्या अधिकाऱ्याने दिली, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि ही स्मृती माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि तेव्हा आकाशवाणीसाठी जी स्क्रिप्ट लिहित होतो, ज्या ज्या विषयावरती लिहिलेल्या आहे, काही लोकांनी काही कॅज्युअल अनाउन्सर्स जेव्हा लिहून लागत होते ते, किंवा मग स्वतः एखादा पुढाकार घेऊन मला वाटलं या विषयावर लिहावं, तर त्याबाबत मी जेव्हा लिहित होतो ती सवय आजही माझी कायम आहे. म्हणजे आकाशवाणीनी मला एक प्रकारे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्याची जी संधी दिली आणि आजही ती प्रक्रिया तशीच मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आकाशवाणी ही जरी वनवी असली तरी तिला 90 वर्षाचा कालखंड काही छोटा कालखंड नाही. या कालखंड्यामध्ये आकाशवाणीनी विश्वासार्हता कमवली, लोकांचा विश्वास कमवलेला आहे आणि म्हणूनच आजही घराघरामध्ये रेडिओ ऐकला जातो. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची यामध्ये की आकाशवाणीच्या माध्यमातून जी विश्वासार्हता निर्माण झालेली आहे लोकांमध्ये प्रसार माध्यमांच्या संदर्भामध्ये ती आजही टिकून आहे. आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आलेत, त्या प्लॅटफॉर्म सुद्धा उपयोग घेतात, पण तरी ही जी सवय लागली आहे त्याच्यासाठी आकाशवाणीचं एक मोठं योगदान आहे. आकाशवाणीने लोकांना ऐकण्याची जी एक शिकवण दिली किंवा त्यांना जो स्वरारून दिला अतिशय महत्वाचा आजच्या

0: काळात ठरतोय तेव्हाही ठरला होता. कारण आकाशवाणीचं जे धोरण आहे मनोरंजन प्रबोधन आणि शिक्षण, तर या मार्गानुसार आकाशवाणीमध्ये आम्ही सुद्धा आमच्या परीने प्रयत्न करत होतो आणि त्याच्या सुखद आठवणी आजही आमच्या मनामध्ये आहेत. या 90व्या वर्षाच्या निमित्तानं श्रोत्यांना आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
1: चंद्रपूर म्हणजे ताडोबा ही वाघांची भूमी, कोशाची खाण असलेली नगरी, महाकाली मातेची पावन भूमी आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं शहर.
2: आणि या शहरात आकाशवाणी केंद्रानं स्थानिक कला, लोकसंगीत, शेतकऱ्यांची

0: महाकाली मातेची पावन भूमी आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं शहर.
1: आणि या शहरात आकाशवाणी केंद्रानं स्थानिक कला, लोकसंगीत, शेतकऱ्यांच्या समस्या यांना आवाज दिला.
0: इथल्या लोककला, पोवाडे, भजन आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीमुळेच.
1: चंद्रपूर नगरीच्या मातीतील सूर आकाशवाणी देते त्यांना नवा नूर.
0: विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध व्यक्ती, महिला, युवक या प्रत्येकाच्या जीवनात आकाशवाणीचा खास ठसा आहे.
1: स्थानिक बोली भाषा, लोककला आणि गाणी हे सर्व आकाशवाणीने जपलं. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत जतन करण्यात आकाशवाणीचं योगदान अमूल्य आहे.
0: बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशकांपासून अधिक काळ भारतीय मनावर राज्य करणारे माध्यम म्हणजे आकाशवाणी.
1: टेलिव्हिजन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या गजबजाटातही आकाशवाणीनं आपलं एक वेगळं, शांत आणि समृद्ध अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. अनेक पिढ्यांचं बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व आकाशवाणीच्या सुरांनी सजलं आहे.
2: नमस्कार, मी मिनल पाठराबे, सहायक निदेशक, सध्या दूरदर्शन नागपूर इथे कार्यरत आहे. सर्वप्रथम ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा. माझ्या नोकरी कार्यकाळाचा जवळपास 30 वर्षांचा काळ आकाशवाणीत काम करताना गेलाय. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही आकाशवाणी तेवढ्याच तत्परतेनं आणि उत्साहानं काम करते. आकाशवाणीने मला खूप काही दिलंय, मी तर म्हणेन मला समृद्ध केलंय. शिक्षण पूर्ण झाल्या 1991 मुंबई आकाशवाणीत सेंट्रल सेल्स युनिट या विभागात प्रसारण निष्पादक या पदावर रुजू झाले. खरं तर सुरुवातीला दडपण आलं होतं, कारण शिक्षण वेगळं होतं, सायन्समध्ये झालेलं आणि इथे कामाचं स्वरूप एकदम वेगळं होतं. CSU असताना या विभागात जाहिराती यायच्या. त्या काळात सिबा का गीतमाला, पूर्वी तो बिना का गीतमाला म्हणून प्रसारित व्हायचा. हा अमित सयानी सादर करत असलेला कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. हा कार्यक्रम प्रसारित होण्याआधी CSU स्क्रीनिंगसाठी यायचा. नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे ट्रेलर्स यायचे. या सर्व कार्यक्रमांच्या जाहिरातीचं बुकिंग आणि स्क्रीनिंग करावं लागे. स्क्रीनिंग करताना नवनवीन चित्रपटांची गाणी, डायलॉग्स ऐकायला मिळायचे, जे प्रदर्शित व्हायच्या आधी आमच्या विभागाकडे यायचे, याचा एक वेगळाच आनंद असायचा. मुंबईला असताना अमीन सयानी, सरिता सेठी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. अजूनही त्यांच्याकडून मिळालेल्या भेटी पाहिल्या की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. 1993 नागपूर आकाशवाणीला बदली झाल्यानंतर ड्युटी रूम मध्ये शिफ्ट ड्युटी मध्ये काम करताना एक वेगळाच अनुभव होता. इथे शिफ्ट प्रमाणे ड्युटी लागायची आणि ड्युटी ऑफिसरचं काम असायचं दिवसभरातील प्रसारणाचं मॉनिटरिंग करून त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम करत असे. याच दरम्यान कार्यक्रम विभागात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि इथे खूप काही शिकायला मिळालं. मराठी भाषण विभागात मनोहर पवनीकर सरांची सहायक म्हणून काम करताना पद्मश्री बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर, डॉक्टर द भी कुळकर्णी, कवी ग्रेस, डॉक्टर वी स जोग, डॉक्टर आशा सावदेकर, डॉक्टर भालव भोळे आणि इतरही बऱ्याच महान व्यक्तींचे कार्यक्रम करण्याचं भाग्य मला मिळालं. 2006 लाड स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आकाशवाणी नागपूरद्वारा करण्यात आलं होतं. त्याच्या रेकॉर्डिंग आणि प्रसारणाची जबाबदारी आम्ही पार पाडली. ऐसी अक्षरे रसिके हा प्रसिद्ध साहित्यिकांवर आधारित रूपकात्मक कार्यक्रम आकाशवाणी नागपूरद्वारे सादर करण्यात आला आणि हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात मॉडेल प्रोग्राम म्हणून नावारूपास आला. याचा आनंद काही वेगळाच होता. आदिवासींचं जीवन संगीत या 13 भागांची मालिकेची निर्मिती सुद्धा करण्यात आली. कोरोना काळात आकाशवाणी नागपूर केंद्रांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. COVID-19 आव्हान, आम्ही आहोत तयार, कोरोना की ललकार, हम है तयार या शीर्षका अंतर्गत वेगवेगळ्या विषयाला धरून फोन इन कार्यक्रम प्रसारित करून श्रोत्यांचं मनोरंजन केलं. बढती झाल्यानंतर 2015 आकाशवाणी चंद्रपूरला बदली झाली. 2015 ते 2018 हा कार्यकाळ माझ्यासाठी अतिशय स्मरणीय आणि आनंदी होता असं मी आवर्जून

0: अजून सांगते. चंद्रपूरला काम करत असताना कामाचं सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना ते मिळालं. इथले श्रोते अतिशय आवडीने रेडिओ ऐकायचे आणि फीडबॅक द्यायचे. इथले निवेदक उत्कृष्ट कार्यक्रम सादर करायचे, त्यामुळे लिस्निंग भरपूर होतं. आकाशवाणी चंद्रपूरला वनिता मंडळ, गांधी वंदना, युववाणी आणि इतर कार्यक्रमांची निर्मिती करून जास्तीत जास्त श्रोत्यांना आवडेल असे कार्यक्रम आणि काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न केला. काळ बदलला, तंत्रज्ञान आलं, त्यात रेडिओ कसा मागे पडेल? आता रेडिओ डिजिटल रूपात परिवर्तित झाला, समाज माध्यमांची जोड त्याला मिळाली आणि या डिजिटल युगात आकाशवाणीनं सुद्धा आपला ठसा उमटवला. कितीतरी पिढ्या, कलावंत, साहित्यिक, लेखक, कवी आकाशवाणीने घडवले आहेत. आपण अशा माध्यमात काम करतो याचा खरंच अभिमान वाटतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आणि घडलो. आता मात्र प्रसार भारतीची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं नवनवीन क्रिएटिव्ह असे कार्यक्रम करून आकाशवाणीला उत्तरोत्तर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यांना कायम यश मिळो. पुन्हा एकदा ऑल इंडिया रेडिओला 90व्या वर्षात पदार्पणासाठी शुभेच्छा. धन्यवाद.
1: आकाशवाणीचा हा स्वर प्रवास अखंड राहो आणि प्रत्येक घरात ज्ञान, संस्कृती आणि प्रेरणेचा प्रकाश पोहोचत राहो.
2: कधी बातम्यांचा विश्वास, कधी सुरांचा मधुर गंध, कधी संस्कृतीचा वारसा, कधी ज्ञानाचा आनंद. 9 दशकांचा प्रवास तिचा आजही तितकाच महान. आकाशवाणीच्या कार्याला शतशः प्रणाम.
1: आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाला मानाचा मुजरा आणि सर्व रसिक श्रोत्यांना मानाचा मुजरा.
3: आठवणींच्या लहरी, 90 वर्षांचा प्रवास. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन होतं शीतल दानकुटे आणि मनीषा रोडे यांचं. सादर करते उमेश दुपारे. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील पुणेकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.
4: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजचं धकाधकीचं स्पर्धेचं जग आपण बघतो आहोत आणि यात आपण इतकं व्यस्त असतो, नोकरी, व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या, यात बरेचदा आपल्याला काही आजार होतात आणि त्याकडे आपण थोडंफार दुर्लक्ष करतो. काही आजारांचा त्रास आपल्याला होत असतो, पण थोडंफार हे साधंच दुखणं आहे म्हणून आपण त्याकडे लक्ष देत नाही. या सर्व धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काही आजार असे आहेत, बीपी, शुगर किंवा हृदयाचे आजार ज्याला आपण म्हणूया, लक्षणं आपल्याला दिसत असतात पण आपण थोडं दुर्लक्ष करतो. त्रास आपल्याला जाणवत असेल, लक्षणं आपल्याला दिसत असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यावेळेला डॉक्टर ECG, इको, एंजिओग्राफी देखील करायला सांगतात. एंजिओग्राफी केल्यानंतर जर काही त्रास असेल किंवा काही लक्षणं जाणवले तर एंजिओप्लास्टी देखील केली जाते. तर श्रोते हो, हीच एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी कशा पद्धतीने केली जाते, यात नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी हे सर्व जाणून घेऊया आजच्या या हॅलो डॉक्टर कार्यक्रमातून. आणि सोबतच काही श्रोत्यांचे प्रश्न देखील आहेत, त्यावर देखील आज आपले डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. तर याच अनुषंगाने आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे हृदयरोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील पुणेकर सरांना. सर, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅम.
0: सर, आज आपण बघतो की हृदयाचे आजार याचं प्रमाण फार वाढतं दिसतंय आणि कोणताही त्रास

0: जाणवला हृदयाचा की डॉक्टरांकडे तो व्यक्ती जात असतो आणि बरेचदा तज्ञ एंजियोप्लास्टी किंवा एंजियोग्राफी करायला सांगतात. तर सर, मला सर्वप्रथम हे विचारायचं आहे आपल्याला की एंजियोग्राफी म्हणजे नेमकं काय आणि ही नेमकी कशी केली जाते?
1: जेव्हा आपण कोणत्या पेशंटला हार्ट अटॅक येतो तर त्याचं रिझन हे असते की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये कुठे ना कुठे ब्लॉकेजेस असतात. तर एंजियोग्राफी एक अशी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे ब्लॉकेजेस जाणून घेण्यास मदत होते. त्याच्यामध्ये ही प्रक्रिया कशी केली जाते, एक छोटासा कॅथेटर असतो किंवा आपण सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणायचं तर एक छोटेसा पाईपलाईन असतं, आम्ही कॅथेटर म्हणतो त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये. ते हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिनीद्वारे आपण टाकतो, ते हृदयापर्यंत जाऊन पोहोचते आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या आहे जिथून सुरुवात होते तिथे आपण कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करतो. कॉन्ट्रास्ट म्हणजे एक प्रकारचं इंक असतं, डाय असतं, जे आम्हाला एक्सरे मध्ये व्हिज्युअलाइज होतं. तर जेव्हा आम्ही ते कॉन्ट्रास्ट या पाईपद्वारे किंवा कॅथेटरद्वारे इंजेक्ट करतो तर रक्तवाहिनी समजा नॉर्मल असेल तर पूर्ण रक्तवाहिनीमध्ये हा कॉन्ट्रास्ट भरला जातो आणि रक्तवाहिनी नॉर्मल दिसते. इफ ॲट ऑल कोणत्या पेशंटला अटॅक आला असेल किंवा ब्लॉकेज असेल तर ज्या एरियामध्ये रक्तवाहिनीच्या ब्लॉकेजेस आहे त्या एरियामध्ये तो कॉन्ट्रास्ट पसरत नाही किंवा भरल्या जात नाही आणि तेवढी जागा फिलिंग डिफेक्ट म्हणून आम्हाला एक्सरे स्क्रीनवर दिसते, म्हणजे कॅथलॅबच्या स्क्रीनवर दिसते. तर ही टेस्ट अशी असते, तर त्याच्या आम्ही कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करतो आणि जिथे ब्लॉकेजेस असेल तिथे आम्हाला डिफेक्ट दिसतो. अशी ही प्रोसेस असते आणि ती हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिनीमधून केली जाते. प्रक्रियेमध्ये कधी कधी म्हणजे कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करतो त्याच्यामुळे कधी कधी कोणत्या पेशंट्सला समजा किडनीचा आजार असेल किंवा ऑलरेडी किडनी डॅमेज असणार किंवा डायबिटिक पेशंट्स असणार अशा वेळेस आम्हाला वेगळ्या प्रकारचा कॉन्ट्रास्ट यूज करावा लागू शकतो ज्याच्यामुळे किडनीला होणारा जो त्रास आहे तो आपण कमीत कमी ठेवू शकतो. आणि कोणत्या कोणत्या पेशंट्सला एंजियोग्राफीमुळे या डायमुळे एलर्जी सुद्धा होऊ शकते, त्याच्यासाठी अँटी एलर्जिक्स जे ड्रग्स किंवा इंजेक्शन्स आहे प्री मेडिकेशन्स ते एंजियोग्राफीपूर्वी दिल्या जातात. याच्यासोबतच कोणत्या पेशंटला काही कशा प्रकारची रिएक्शन आली त्या प्रकारसाठी आम्ही प्री मेडिकेट करून ठेवतो पेशंट्सला. आणि एंजियोग्राफी जसं होते त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेस कळून पडतात, कुठे आहे, किती प्रमाणात आहे, लोकेशन काय आहे ब्लॉकेजचं, त्यानुसार मग आपल्याला पुढचं जे ट्रीटमेंट आहे जसं की एंजियोप्लास्टी किंवा बायपास किंवा फक्त गोळ्या औषधावर मॅनेज करायचं आहे का, हा डिसिजन आपल्याला एंजियोग्राफी नंतर घेता येतो.
0: अच्छा, ही जी एंजियोग्राफी आहे ही नेमकी केव्हा करण्यास सांगतात? आपण जसं आपण बघतो की थोडा त्रास झाला, बरेचदा असं होतं की छातीत दुखत असेल तर ऍसिडिटीचा त्रास असतो किंवा बाकीची काही कारण असतील, आपण नेमकं केव्हा एंजियोग्राफी करायला सांगता सर?
1: जेव्हा आपण पेशंट येतात आमच्याकडे ईसीजी काढतो आम्ही, ईसीजी मध्ये क्लिअर कट हार्ट अटॅक असेल तर आपण त्या एंजियोग्राफीसाठी सांगतो, हे सगळ्यांना माहितच आहे. इफ ऑल पेशंट्सला चेस्ट पेन होत्या बट ईसीजी नॉर्मल असेल तर आपण डायरेक्टली कोणाला एंजियोग्राफी सांगत नाही. यापूर्वी काही टेस्ट असतात जे आपल्याला करून बघणं आवश्यक असतात जेणेकरून आपण पेशंटला स्क्रीन करू शकतो किंवा क्लासिफाय करू शकतो किंवा हाय रिस्क आहे हा पेशंट की लो रिस्क आहे म्हणून. जेव्हा पण पेशंट असे येतात आमच्याकडे तेव्हा आम्ही ईसीजी सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन ते करतो. सोबत सोबत समजा ईसीजी नॉर्मल असेल पेशंटला तरी पण चालताना छातीत दुखत असेल, छातीत वेदना जाणवत असणार, आग होत असणार, पाठीमध्ये दुखत असणार किंवा जबड्याकडे दुखून येत असेल किंवा शोल्डर्स कडे पेन होत असणार, तर अशा पेशंट्सला आपण पुढच्या टेस्ट जसं की 2D इकोकार्डिओग्राफी झालं आणि ट्रेडमिल टेस्ट झालं आणि काही ब्लड टेस्ट सुद्धा असतात ज्याच्यामध्ये हार्ट रिलेटेड एन्झाइम्स असतात, जसं की समजा हृदयाला काही इजा झाल्या म्हणजे ब्लॉकेजेसमुळे काही ब्लड सप्लायमुळे कुठली मसल्सला ब्लड सप्लाय कमी होते आणि अशामुळे हार्टला काही डॅमेज होत आहे तर त्यावेळेस मसल्समधून काही एन्झाइम रिलीज होतात बॉडीमध्ये जसं CPKMB आणि ट्रोपोनिन्स, तर या ब्लड टेस्ट सुद्धा आपल्याला सांगितल्या जातात. सोबत सोबत ट्रेल केलं जातं ट्रेडमिलमध्ये. समजा ईसीजी पेशंटचा नॉर्मल असेल, आपण बघतो खूपदा की पेशंटचा ईसीजी नॉर्मलच होता आणि काही दिवसानंतर त्यांना हृदयाचा झटका येऊन गेलेला आहे, असे काही मेजर एक्झाम्पल्स आपल्या डोळ्यासमोर काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आलेले आहेत मोठ्या मोठ्या लोकांचे की ज्यांचा ईसीजी काही दिवसापूर्वी नॉर्मल होता पण नंतर अटॅक आला. तर अशा पेशंट्सला आपण ट्रेडमिल करायला सांगतो ज्यांचा ईसीजी नॉर्मल आहे पण आम्हाला क्लिनिकली असं जाणवते की या पेशंटला हार्टचा आजार राहू शकतो, तर तेव्हा जेव्हा पेशंट तो ट्रेडमिलवर धावतो तर ट्रेडमिलवर धावताना त्यांचे जे ईसीजीचे ट्रेसिंग असतात त्याच्यामध्ये काही चेंजेस असतात, तर समजा ते पॉझिटिव्ह चेंजेस आले तर आम्ही त्याला TMT पॉझिटिव्ह म्हणून असं लेखतो आणि अशा पेशंट्सला आपण मग एंजियोग्राफी सांगतो.
0: सर थोडं थांबूया, एक फोन आलेला आहे. हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर.
0: हां बोला.
2: नमस्कार,
0: हां बोला ना सर, आहेत आपल्यासोबत, बोला काय प्रश्न आहे आपला?
2: एंजियोग्राफी म्हणजे काय आणि एंजियोग्राफी कशासाठी केली जाते?
1: एंजियोग्राफी ही हृदयाचे रक्तवाहिनीचे ब्लॉकेजेस आहेत ते जाणून घेण्यासाठी केली जाते. जेव्हा पण पेशंट्सला चेस्ट पेन होतं म्हणजे हृदयामध्ये दुखतं, छातीमध्ये वेदना होतात किंवा जबड्याकडे दुखून येतो किंवा पाठीकडे चालताना दुखून येतो किंवा हार्ट अटॅक येतो, अशा पेशंट्सला आपण हार्टचा आजार आहे म्हणून असं लेखतो. आणि अशा पेशंट्सच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठे काही ब्लॉकेजेस असेल तर त्यांना ब्लॉकेजेस

0: जाणून घेण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला आपण एंजिओग्राफी म्हणतो आणि अशा पेशंटला आपण एंजिओग्राफी ऍडवाइस करतो.
1: आपला जो विषय सुरू होता की एंजिओग्राफी आपण केव्हा करायला सांगतात, बरं या एंजिओग्राफीचा नेमका त्या व्यक्तीला कशा पद्धतीने लाभ होतो, कसा फायदा होतो?
0: आता आमच्याकडे पेशंट्स येतात रक्तपातळीच्या गोळ्या, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या, हार्ट अटॅकच्या गोळ्या, फक्त त्यांच्या क्लिनिकल सस्पिशनवर चालू असतात. म्हणजे इफ एट ऑल कोणत्या, खूप सारे पेशंट आमच्याकडे येतात त्यांच्याकडे लिहून असतात ही रक्तपातळीची गोळी घ्या, एक नायट्रोग्लिसरीन आहे म्हणून ते घ्या, काही औषधं असतात ते हार्ट अटॅकचे त्या चालू असतात त्यांना, फक्त त्या क्लिनिकल सस्पिशनवर असतं. फॉर एक्झाम्पल आपण क्लिनिकल सस्पिशन करायला गेलो तर खूप सारे पेशंट्सला आपण मिस ट्रीट किंवा ओव्हर ट्रीटही करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अशा पेशंट्स येत आहेत त्यांना चेस्ट पेन म्हणून कम्प्लेट्स आहे, त्यांना काहीतरी औषधं चालू आहे, तर अशा वेळेस काय होतं आम्ही समजा त्यांना स्क्रीन करतो पहिले टीएमटीवर स्क्रीन केल्यानंतर, इकोवर स्क्रीन केल्यानंतर समजा ते पॉझिटिव्ह येत असणार किंवा मग ज्यांच्या टेस्टमध्ये आम्हाला असं वाटतं की नाही यांना हार्टचा त्रास असू शकतो त्यांना आपण एंजिओग्राफी ऍडवाइस करतो. अशा वेळेस आपण समजा एंजिओग्राफी करतोय काही पेशंट्सची तर काही पेशंट्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात म्हणजे कुठे ब्लॉकेजेस दिसतो आम्हाला आणि काही पेशंट्समध्ये ब्लॉकेजेस दिसत नाही. तर युजली असे नियर अबाउट आम्हाला 30-40% केसेस किंवा 50% केसेस असतात ज्यांना औषधं चालू असते पण हार्टचा आजार नसतो, पण अशा वेळेस आम्हाला पेशंटला सांगण्यास मदत होते की नाही बाई या औषधी आता जसं हार्टची औषधी सुरू केली आपण तर लाईफ लॉंग सुरू ठेवणं आवश्यक असतं. तर आम्ही या हार्टच्या मेडिसिन्स आहेत काही पेशंटच्या पूर्णपणे बंद करून टाकतो एंजिओग्राफी नंतर समजा त्यांना काही त्रास नसेल तर. अशा वेळेस मग पेशंटला फायदा होतो की नाही बघ अननेसेसरली काही पेशंट्स आहेत ओव्हर ट्रीटला जातात ज्याच्यामुळे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात, ब्लिडिंग होऊ शकतं किंवा दुसरे रिझन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ते आपल्याला टाळता येतात एंजिओग्राफीद्वारे. आणि काही पेशंटला समजा क्लासिफाय होऊन हाय रिस्क मध्ये येत असेल किंवा कुठे काही ब्लॉकेजेस जास्त प्रमाणात असेल तर त्यांना आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन किंवा अर्ली डायग्नोसिस करून लवकर ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवू शकतो.
1: एंजिओग्राफी मेंदूची देखील केल्या जाते?
0: हो, एंजिओग्राफी ऍक्च्युअल मध्ये पूर्ण शरीराची करता येते. एंजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिन्यांची तपासणी. आता जिथे जिथे रक्तवाहिन्या असेल तिथे तिथे आपण ही तपासणी करू शकतो. जसं समजा पेशंटला लकवा असेल तर आपण मेंदूची एंजिओग्राफी करता येते. समजा कोणाच्या पायामध्ये जसं की डायबिटिक फूट आपण ऐकतो किंवा कोणत्या पेशंटच्या पायाला गँग्रीन झालं असेल ते आपण असं ऐकतो. गँग्रीन होतो कारण की पेशंटच्या पायाचा रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा आपण नेमकी कोणती रक्तवाहिनी बंद झाली पायाची ते जाणून घेण्यासाठी सुद्धा हाताची किंवा पायाची एंजिओग्राफी करता येते. तसंच पोटाची किंवा आतड्यांची सुद्धा एंजिओग्राफी होते, किडनीची पण एंजिओग्राफी होते. जिथे जिथे रक्तपुरवठा होतो त्या त्या अवयवाची एंजिओग्राफी करता येते. आपल्याला हे माहितीही असेल की आता जसं की जे पेशंट्स असतात डायबिटिक पेशंट्स असतात किंवा दुसरे काही पेशंट्स असतात त्यांना सेक्शुअल डिस्फंक्शन सुद्धा होतो, तर हे काही लक्षणं असतात की हे हार्ट अटॅक पूर्वी पण पेशंट्सला येऊ शकतात. ज्या पेशंट्सला पण लकवा वगैरे होतो तर अशा वेळेस काय होतं की मेंदूच्या काही पार्टला रक्तपुरवठा बाधित होतो जसं अटॅकमध्ये होतं. अशा वेळेस आपण पेशंटच्या मेंदूची डिजिटल सबस्ट्रक्शन एंजिओग्राफी म्हणजे एंजिओग्राफीचाच एक प्रकार आहे ते आपण करतो आणि बघतो कुठे कोणत्या साईडला ब्लॉकेज आहे म्हणून.
1: तर सर आपण एंजिओग्राफी संदर्भात बोललो, त्यानंतर आपण जसं मग अशी बोललात की एंजिओप्लास्टी केली जाते, ही नेमकी केव्हा केली जाते? मग
0: समजा कोणत्या पेशंटला एंजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस आढळले आहेत कोणत्या रक्तवाहिनीमध्ये 70% पेक्षा जास्त आणि तो पेशंट समजा औषध गोळ्या घेऊन सुद्धा त्याला रिलीफ नसेल होत तर अशा पेशंट्सला आपण एंजिओप्लास्टी ऍडवाइस करतो.
1: तर ही जी एंजिओप्लास्टी आहे ही नेमकी कशी केली जाते?
0: एंजिओप्लास्टी पण हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिनीद्वारे केली जाते आणि ती पण कॅथेटर थ्रू केली जाते. एक छोटासा पाईपलाईन असतं त्याच्या थ्रू आपण हृदय रक्तवाहिनीवर पोहोचतो आणि त्याच्यामधून आपण गाईड वायर इन्सर्ट करतो. गाईड वायर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जिथे काही ब्लॉकेज असेल तिथून आपण पुढे टाकतो गाईड वायर आणि त्याच्यावर जो कुठे काही ब्लॉक असणार तिथे आपण पहिले बलून म्हणजे एक सिम्पल फुगा, तो बलूननी आपण ब्लॉकला फुगवतो, डायलेट करतो जिथे स्टेंट बसण्यासाठी जागा निर्माण होते आणि जिथे ब्लॉक असेल मग तिथे आपण स्टेंट ठेवतो. एक्सरे कॅथलॅबमध्ये अंडर एक्सरे अंडर फ्लुरो आपण त्याचा पोझिशन सेट करतो आणि जिथे ब्लॉक असेल तिथे आपण बलून लोडेड स्टेंट असतो तो आपण डिप्लॉय करतो. हा, याला आपण एंजिओप्लास्टी म्हणतो. एंजिओप्लास्टी केल्यानंतर जो ब्लॉक आहे तो उघडून जातो आणि हृदयाला रक्तपुरवठा पहिल्यासारखा सुरू होतो.
1: अच्छा सर, थोडं थांबूया, फोन आलेले. हॅलो डॉक्टर.
2: नमस्कार, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी हे केवळ शुगर आणि बीपी वाल्या पेशंटशी निगडीत आहेत का? आणि समजा शुगरची खूप वर्षांची हिस्ट्री असेल, बीपीची खूप दिवसांची हिस्ट्री असेल, तर काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि काही सिम्पटम्स काय जाणवतात जेव्हा आपल्याला त्रास होत आहे? आणि एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी होण्याआधीचे काय सिम्पटम्स असतात हे जाणून घ्यायचंय.
0: सगळ्यात पहिले तर एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी हे फक्त शुगरच्या पेशंटची होते किंवा असं नसते. ज्यांना शुगर असेल किंवा नसेल, बीपी असेल किंवा नसेल, तर अटॅक कोणत्याही पेशंटला येऊ शकतो ज्यांना हा त्रास आहे किंवा नाही आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुमचा की हार्ट अटॅकची लक्षणं काय आहेत. जेव्हा आपण पेशंटला

0: म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, त्यावेळेस पेशंटला चालताना दम लागू शकतो, छातीमध्ये वेदना जाणवू शकतात, जळण होऊ शकते, ऍसिडिटी सारखं वाटू शकते, पाठीमध्ये आवरल्यासारखं होऊ शकते, पाठ दुखणे किंवा दोन्ही शोल्डर्स दुखणे किंवा जॉ पेन होणे, जबड्याकडे दुखणे, चालताना दाटून येणे छातीमध्ये, हे सगळे काही लक्षणं आपल्याला प्री हार्ट अटॅक म्हणजे अटॅक येण्यापूर्वी हे सगळे लक्षणं आपल्याला जाणवू शकतात.
1: आणि समजा हे लक्षणं जाणवतात आणि डॉक्टरपर्यंत पोहोचू शकत नाहीये, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे?
0: हे बघा, सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट हे आहे की हे लक्षण काही ऑल ऑफ अ सडन येत नाही, म्हणजे अटॅक आल्याबरोबरच हे लक्षण सुरू होते असं होत नाही. युजली काही पेशंट्सला हे लक्षणं काही म्हणण्यापूर्वीपासून जाणवतात, तर जसं की ऍसिडिटी सारखं होणं, हार्ट बर्न, चेस्ट बर्न होणं, हे सगळ्या गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर असं काही असताना पहिले आपल्याला ईसीजी टीएमटी करून बघणं आवश्यक आहे. इफ एट ऑल पेशंटकडे टाइमच नसणार हॉस्पिटलमध्ये पोहोचपर्यंत, तर रक्तपातळ करायची गोळी, ऍस्पिरिन नावाची गोळी असतात, तर ती आपण घेऊन आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो.
1: थँक्यू सर.
2: सर कॉल आलेला आहे, कॉल घेऊया. हॅलो डॉक्टर.
3: हा मॅडम नमस्कार. मला एक टॅबलेट सुरू आहे ते कोलेस्ट्रॉलची, तर मी बरेच दिवसापासून ते घेत आहे. मध्ये मध्ये ज्यावेळेस मी टेस्ट करतो त्यावेळेस कोलेस्ट्रॉल वाढलेलं राहतं, तर याच्याविषयी काही सांगू शकाल का? कधीपर्यंत घ्यायची बंद करता येऊ शकते का?
0: हे बघा, तुमचं समजा कोलेस्ट्रॉल वाढूनच असणार तर आपल्याला डोस वाढवा लागू शकतो किंवा गोळी चेंज करावा लागू शकतो. सोबत सोबत आपल्याला खाण्यापिण्यामध्ये बदल सुद्धा करावा लागू शकतो आणि सोबत तेवढाच व्यायाम पण इम्पॉर्टंट आहे. समजा तुमच्या औषध गोळ्यांवर कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर बाकीचे बदल जीवनशैलीमध्ये करून घेणं आवश्यक आहे. फक्त गोळीवरच अवलंबून राहणे हे बरोबर नाहीये. सोबत सोबत तुमच्या खाण्यापिण्यामध्ये सवयी काही असतील त्याच्यामध्ये पण बदल आपल्याला आवश्यक पडतो. आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये गोळी सुरू ठेवणं आवश्यक आहे.
3: आपला हृदय विकाराचा धोका कितपत असू शकतो?
0: आपण समजा खाण्यापिण्यावर आणि जीवनशैलीमध्ये बदल व्यवस्थित केला आणि औषधं सुरू ठेवलं तर अशा पेशंट्समध्ये हृदयाचा झटका येण्याचे चान्सेस एकदम निम्म असतात, म्हणजे कमी असतात.
3: ओके सर, थँक्यू.
2: तर सर जसं एंजिओग्राफी आणि एंजिओग्राफी केल्यानंतर जेव्हा आपण सांगता एंजिओप्लास्टी करायला, हे केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः ठीक होऊ शकते का?
0: सगळ्यात पहिले महत्वपूर्ण हे जाणून घेणे की एंजिओप्लास्टी हे फायनल ट्रीटमेंट नाहीये पेशंटची. आपण जसं की जीव वाचवण्यासाठी एंजिओप्लास्टी करतो किंवा ब्लॉक क्लिअर करण्यासाठी एंजिओप्लास्टी करतो, तर पेशंटला वाटतं की झालं, संपलंय आता सगळं काही, म्हणजे ट्रीटमेंट संपली आहे, पण असं नसतो. एंजिओप्लास्टी नंतर बेसिक मेन जे जीवनशैलीमध्ये बदल आहेत ते करणं आवश्यक आहे. रेग्युलर आपले डॉक्टरांकडे फॉलोअप, रेग्युलर बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल चेकअप करणे, या सगळ्या गोष्टी नियंत्रित ठेवणे व आपल्या जीवनशैलीमध्ये तेवढाच बदल करून घेणं पण आवश्यक असतं. एंजिओप्लास्टी फक्त ही ब्लॉकेज क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे, ती फक्त तुमच्या शरीरातून ब्लॉकेज काढते, पण पुढे ब्लॉकेज न निर्माण होण्यासाठी आपल्याला खूप सारे चेंजेस आपल्याला लाईफमध्ये करावं लागतात, ते सुद्धा आवश्यक आहेत.
2: अच्छा सर, एंजिओप्लास्टी केल्यानंतर परत काही दिवसांनी त्या व्यक्तीला त्रास होतो आणि परत एंजिओप्लास्टी करतात
0: असं प्रत्येक पेशंट्समध्ये होत नाही. 3-5% लोकांमध्ये कधी स्टँड बंद पडण्याचा चान्स राहू शकतो, पण त्याच्यासाठी काही कारण असतात जे पेशंटनी बघितले पाहिजे. जसं पेशंट तंबाखू खरा खात असेल, दारू घेत असणार, जास्त ऑइली खात असणार, किंवा एक्सरसाइज नसेल करत, शुगर्स त्याच्या कंट्रोलमध्ये राहत नसेल, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहत नसेल, किंवा तो गोळ्या बरोबर नसेल घेत, तर अशा केसेसमध्ये परत ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असू शकतात. कारण की ब्लॉकेज होण्याची प्रक्रिया ला जे खतपाणी टाकतात ह्या सगळ्या गोष्टी त्या असतात. आणि आपण काय शरीर बदलत नाही, आपण फक्त एक ब्लॉकेज काढलेलं आहे, शरीर तेच आहे, ब्लॉकेज बनण्याची प्रक्रिया सुद्धा तेच आहे. तर जे ब्लॉकेज बनण्याची प्रक्रियासाठी जे खतपाणी घालण्यासाठी जे ही ह्या गोष्टी आहेत, तंबाखू खरा, ऑइली खाणं, एक्सरसाइज न करणं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये न ठेवणं, इफ एट ऑल तुम्ही या गोष्टी कंट्रोल नाही करताय तर त्याच जागेवर किंवा दुसऱ्या नवीन जागेवर सुद्धा ब्लॉकेज तयार होऊ शकतो.
2: अच्छा. हो सर, ही जी एंजिओप्लास्टी केली जाते त्यात ती जी स्टेन वापरली जाते ती इंडियन असते आणि बाहेरची देखील असते, या संदर्भात आपण काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर आजकाल ड्रग कोटेड स्टेंट येतात. कोटेड म्हणजे स्टेंटवर मेटॅलिक स्टेंट असतं कोबाल्ट क्रोमियमचा, त्याच्यावर अँटी कॅन्सर ड्रग लावलेला असतो. अँटी कॅन्सर ड्रग सेल्युलर ग्रोथ होऊ देत नाही, म्हणजे तिथे ब्लॉकेजेसचं परत निर्माण होऊ देत नाही. आजकाल इंडियन स्टेंट आणि फॉरेन स्टेंट मध्ये असा काही फरक राहिलेला नाहीये. इंडियन स्टेंटची पण क्वालिटी एवढी चांगलेली आहे की ते जागतिक स्तरावर आपले इंडियन स्टेंट सुद्धा फॉरेन मध्ये वापरले जातात, जेवढे फॉरेन स्टेंट आपल्या इंडियामध्ये वापरले जातात तेवढेच आपले इंडियन स्टेंट काही कंपन्या आहेत ते फॉरेन मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करून त्यांच्यापेक्षा जास्त आपले वापरले जातात. तर मी हे सांगतो की आजकाल इंडियन आणि फॉरेन स्टेंट मध्ये असा काही फरक उरलेला नाहीये, दोन्ही स्टेंट एकासारखेच काम करतात. आणि हे एक पेशंट लोकांनी डोक्यामध्ये हा विचार ठेवू नये की आपल्याला इंडियन स्टेंट वापरलेला गेला आहे की फॉरेन स्टेंट, कारण की दोघांची पण क्वालिटी आजच्या डेटमध्ये सेम आहे आणि दोघांचे रिझल्ट आणि आउटकम लॉंग टर्म मध्ये सुद्धा सेम आहेत.
2: अच्छा, एंजिओप्लास्टी केल्यानंतर ती व्यक्ती किती दिवसात ठीक होते? म्हणजे

0: तरी त्याचा त्रास उद्भवू शकतो.
1: समजा पेशंट आपल्याकडे विथ इन गोल्डन अवर पोहोचताय, म्हणजे 3 तासाच्या आतमध्ये पोहोचताय. पेशंट होता यंग पेशंट, ज्याला चेस्ट पेन सुरू झालं आणि तो अर्ध्या तासात माझ्याकडे पोहोचला सुरू झाल्याबरोबर. त्या पेशंटचं हार्टचं पंपिंग 10-15% कमी झालं होतं, पण आम्ही 15-20 मिनिटांमध्येच ते जो ब्लॉक होता तो काढून घेतला आणि नेक्स्ट 1 आवर मध्ये त्याचं हार्टचं पंपिंग नॉर्मल झालं. तर जे गोल्डन आवर मध्ये पेशंट आमच्याकडे पोहोचतात, अशा वेळेस पेशंटच्या हृदयाला होणारा डॅमेज आहे तो लिमिटेड असतो किंवा नाही होत बिलकुल डॅमेज. आल्याबरोबर आम्ही रक्तवाहिनी ओपन करून घेतो. तर अशा पेशंट्सला काही सिमटम नसतात पोस्ट एंजिओप्लास्टी आणि ते नॉर्मल वर्क आपलं जॉईन करू शकतात 3-4 दिवसांमध्ये एंजिओप्लास्टी नंतर सुद्धा. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असा काही फरक पडत नाही. म्हणजे प्री एंजिओप्लास्टी आणि पोस्ट एंजिओप्लास्टी मध्ये जे पहिले कामं करत होते ते सेम टू सेम आपण पोस्ट एंजिओप्लास्टी मध्ये सुद्धा कामं करू शकतो. पण काही पेशंट असतात जे गोल्डन अवरच्या नंतर पोहोचतात, म्हणजे 6 तास, 8 तास, 12 तासानंतर. अशा वेळेस काय होतं की हृदयाची कार्यक्षमता कमी होऊन जाते. जेव्हा हृदयाची कार्यक्षमता 1%, 30% कमी होऊन जाते, अशा पेशंटला चालताना दम लागू शकतो किंवा हेवी वस्तू उचलताना किंवा हेवी काम करताना दम लागू शकतो. अशा पेशंट्सला हार्ट डॅमेज होते आणि ते परमनंट डॅमेज असतं आणि ते रिकव्हर होत नाही एंजिओप्लास्टी नंतर सुद्धा. फक्त आपल्याला जीव वाचवण्यास यश भेटतं, पण पंप डॅमेज जे आहे ते 100% रिकव्हर होत नाही. अशा वेळेत हार्ट फेल्युअरचे लक्षणं जसं पायावर सुजन येणे, चालताना दम लागणे, झोपेत दम लागणे असे लक्षणं येऊ शकतात. तर जेवढा पेशंट उशिरा पोहोचतो तेवढे लक्षणं त्याला परसिस्ट करू शकतात एंजिओप्लास्टी नंतर सुद्धा. जेव्हा पण त्रास होतो, जेव्हा आपण लवकरात लवकर एंजिओप्लास्टीचा किंवा बायपासचा डिसिजन घेतो, तर हे लक्षणं पोस्ट एंजिओप्लास्टी किंवा पोस्ट सर्जरी फारच कमी असतात.
0: अच्छा, सर, आता जसं आपण उल्लेख केला की युवक आपल्याकडे आलेला, बरेचदा असं यंग जनरेशन मध्ये हा जो त्रास आहे हा जाणवतो किंवा दिसतो किंवा आपल्याकडे देखील ते पेशंट्स येतात, काय कारण असेल बरं?
1: कसं असतं की ऍक्च्युअलमध्ये हे अटॅक येण्यासाठी कारण असतं की जे हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतात. आता यंग पेशंट्स असतात, जिमपटू असू द्या किंवा यंग प्लेयर्स असू द्या, 30s, 25s मध्ये ज्यांना अटॅक येतो त्यांना काही पहिले 100% काही ब्लॉक नसतो. प्रत्येक पेशंटला 10-20% असा काही ब्लॉक असतोच, म्हणजे कमी वयामध्ये सुद्धा. पण काय असतं, त्याची वरची जी लेअर असते, एथरोस्क्लेरोटिक प्लाक म्हणतो ब्लॉकेजची, जे वरची जी लेअर असते ते जेव्हा 5 मायक्रोमीटर पेक्षा पातळ असते तेव्हा काय असतं की हे ब्लॉकेजेसची वरची लेअर फाटण्याचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. हे ब्लॉकेजेस कधी फाटतात, याची वरची लेअर कधी फाटते, जेव्हा हृदयामध्ये किंवा बॉडीवर स्ट्रेस येतो. जसं पेशंटनी जास्त एक्झर्शन केलं किंवा हे वेट लिफ्टिंग केलं किंवा कोणती एक्झर्शनल ऍक्टिव्हिटी केली ज्याच्यामुळे शरीरावर ताण पडतोय, अशा वेळेस ही वरची ब्लॉकेजेसची लेअर आहे ती अचानक ऑल ऑफ ए सडन रप्चर होते किंवा फाटते. जेव्हा फाटते ते ब्लॉकेजेस मधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते हायली रिएक्टिव्ह एलडीएल कोलेस्ट्रॉल प्लेटलेट्स ब्लडमध्ये, जे रक्तामध्ये जे प्लेटलेट्स असतात त्याच्या संपर्कात येतो आणि ऑल ऑफ ए सडन जो ब्लॉक असतो 10%, 20% ज्याच्यामुळे पेशंटला काही त्रास नसतो तो तिथे 100% ब्लड क्लॉट फॉर्मेशन होऊन जाते आणि पेशंटला ऑल ऑफ ए सडन चेस्ट पेन चालू होतो, जो पेशंट पहिले 1 तासापूर्वी पूर्ण फिट होता. जस 10-20% ब्लॉकेजेस अचानक रप्चर होऊन किंवा फाटून तिथे 100% ब्लॉक होतो. हे कधी कधी एक्झर्शनल ऍक्टिव्हिटी मध्ये होऊ शकतं किंवा जसं वेट लिफ्टिंग मध्ये पण होऊ शकतं. अशा पेशंट्सला हेच रिझन कारणीभूत असते की त्यांचा एथरोस्क्लेरोटिक प्लाक जो असतो, जो ब्लॉकेज असतो, तो ऑल ऑफ ए सडन फाटतो आणि तिथेच ब्लड क्लॉटिंग होते आणि 100% ब्लॉक निर्माण होतं. आणि हेच आपल्याला यंग पेशंट्स मध्ये हार्ट अटॅक येण्याचं मॅक्सिमम रिझन आहे.
0: तर सर, जसं एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी केल्यानंतर बरेचदा काही रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी किंवा बाकी ज्या हार्टच्या सर्जरी आहेत त्या कराव्या लागतात, काय कारण असेल बरं?
1: नाही, एंजिओप्लास्टी नंतर बायपास करायला युजली लागत नाही. कोणत्या कोणत्या पेशंट्सला मेन जे हृदयाची मुख्य रक्तवाहिनी असतात आम्ही त्याला लेफ्ट मेन कॉर्नरी आर्टरी म्हणतो किंवा ऑस्ट्रेल एलईडी किंवा ऑस्ट्रेल L6 म्हणतो, तर अशा जागेवर कधी स्टेंट टाकल्यानंतर कधी ब्लॉकेजेस झाले तर त्याच पेशंटला आपण बायपास साठी सांगतो, अदरवाइज दुसऱ्या पेशंटला बायपासची गरज पडत नाही.
0: अच्छा सर, एक कॉल आलेला आहे, कॉल घेऊया.
1: चालेल.
0: हॅलो डॉक्टर.
2: सर हॅलो.
0: हा हॅलो, बोला.
2: सर, मी मोहाडी नलेश्वर तालुका सिंदेवाई मधून बोलत आहो. माझं वही वर्ष 60 पूर्ण झालेलं आहे. अटॅक येऊ नये बा म्हणून कशा पद्धतीनं दक्षता घ्यावी किंवा काही लक्षणं वगैरे असू शकतात त्याबाबत मार्गदर्शन करावं.
1: हे बघा, जेव्हा पण पेशंट, आता तुम्ही 60 वर्षाचे झालेले आहेत आणि तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे की नाही ते जाणून घ्यायचं आहे, तर अशावेळी आपल्याला ईसीजी, टीएमटीचे तपासणी वगैरे असते, इकोची तपासणी या करून बघणं आवश्यक असतात. भले तुम्हाला अटॅक नसेल आला आजपर्यंत, बट काही ब्लॉकेजेस असण्याचे चान्सेस असू शकतात. तर यावेळेस आपल्याला टेस्टद्वारे आपल्याला जाणून घेता येते. छातीमध्ये दुखून येणे, चेस्टमध्ये जळजळ होणे, ऍसिडिटी सारखं वाटणे किंवा चालताना पाठीमध्ये दुखणे किंवा चालताना दम दाटूने असं होत असेल तर हे हृदयाचे पूर्वलक्षणं राहू शकतात. अशा वेळेस आपण टेस्ट करून घेणं आवश्यक असतं.
0: तर सर, एखाद्या व्यक्तीला या हृदयाचा त्रास झाला, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झाली,

0: त्या व्यक्तीने त्या काळामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यावी.
1: ज्या पेशंटला ब्लॉकेज निघाले किंवा ब्लॉकेज क्लिअर झाले एंजियोप्लास्टीद्वारे त्या पेशंटनी आपले मेडिसिन रेग्युलरली घ्यावं, डॉक्टरांसोबत फॉलोअप ठेवावा आणि आपल्या खाण्यापिण्यावर बदल करावा. लो फॅट डाएट, लो शुगर डाएट आणि नॉनव्हेज मध्ये मटन वगैरे टाळावं, जास्त ऑइली वगैरे टाळायच्या. लाईफस्टाईल मध्ये एक्सरसाइज इन्क्लूड करायची, योगा प्राणायाम अलॉंग विथ डेली वॉक हाफ एन आवर. कोलेस्ट्रॉल शुगर्स ब्लड प्रेशर्स आहेत या गोष्टी सगळ्या आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. सोबत सोबत मानसिक संतुलन सुद्धा एकदम व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे आणि आपल्या कार्डिओलॉजिस्ट सोबत रेग्युलर फॉलोअप ठेवायला अशा पेशंट्सनी.
0: स्पर्धेचं युग आहे, धकाधकीचं आहे आणि स्ट्रेस आलेला आहे, यामुळे बरेच आजार आपल्याला उद्भवतात. या शरीरातील कोणत्या आजारांमुळे एंजियोग्राफी किंवा एंजियोप्लास्टी करण्यात येऊ शकते का?
1: आपल्याला जसं माहित आहे शुगर ब्लड प्रेशरमुळे सुद्धा ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात, तसंच आपल्या शरीरामध्ये डिस्लिपिडीमिया म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल लेवल किंवा थायरॉइड पेशंट्सला पण हाय ट्रायग्लिसराइड लेवल असू शकतं, यांना पण ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. किंवा ज्यांना ओबेसिटी खूप जास्त आहे किंवा ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे पॉझिटिव्ह, म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना कमी वयामध्ये अटॅक येऊन गेलेला आहे, तर जेनेटिक असतं अशा पेशंट्सला, तर अशा पेशंटला सुद्धा कमी वयामध्ये अटॅक येण्याचा चान्स असू शकतो. तर आपण अशा पेशंटला सुद्धा एंजियोग्राफी ऍडवाइस करतो. सोबत सोबत अशा पेशंट्सला कमी वयामध्ये ब्लॉकेजेस होण्याची जास्त शक्यता असते, तर आपण अशा पेशंट्सला एंजियोग्राफी ऍडवाइस करतो.
0: अच्छा सर, एक फोन येतोय, फोन घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर
2: सर,
0: नमस्कार, बोला.
2: आम्ही संध्या बोलते आहे की हल्ली हार्ट अटॅकनी म्हणजे डॉक्टर्स जाण्याचं प्रमाण आपण पाहतोय, अचानक हार्ट अटॅक आला आणि डॉक्टर्सही सफर होत आहे, तर अशा वेळेस म्हणजे सामान्य व्यक्तीने म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: सगळ्यात महत्वपूर्ण आहे की डॉक्टर्सला सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि डॉक्टर्स सुद्धा स्वतःच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू शकतात. जसं सामान्य व्यक्ती सुद्धा दुर्लक्ष करतो की या हृदयाचे आजार झाले आहेत, ऍसिडिटी होत आहे म्हणून गोळ्या घेत राहणं, की पाठीत हातात दुखत आहे तर दुखण्याच्या गोळ्या घेत राहणं, असं डॉक्टरांसुद्धा सोबत सुद्धा घडू शकतं. कधी कधी ते स्वतःच्या लाईफमध्ये एवढे बिझी असतात की या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जात नाही, ते पण स्वतःच्या म्हणजे लक्षणांना ऍसिडिटी किंवा साधारण दुखणं म्हणून ट्रीट करू शकतात. जोपर्यंत आपण स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे जाऊन आपण जोपर्यंत चेकअप करून घेत नाही तोपर्यंत आपण मनातली शंका आपण काढू शकत नाही की फक्त हे हार्ट अटॅकच आहे किंवा साधारण दुखणं आहे किंवा ऍसिडिटी आहे. ठीक आहे ना, तर आपल्याला स्पेशलिस्टला भेटणं आवश्यक असतं अशा केसेस मध्ये.
0: सर थोडं थांबूया, एक फोन घेऊया.
3: हॅलो डॉक्टर.
0: हा बोला.
3: नमस्कार, मी किशोर बोलतोय. मला सरांना एक विचारायचं होतं, मला बीपीची गोळी सुरू आहे ऍक्च्युली सकाळला आणि सायंकाळला, आणि परत कोलेस्ट्रॉलची पण एक गोळी आहे. रेग्युलर मध्ये माझे हे दोन सकाळ सायंकाळचे बीपीच्या होतात, परंतु कोलेस्ट्रॉलची जी गोळी आहे ती रेग्युलर मध्ये होत नाही, तर त्याच्याने काही इफेक्ट वगैरे पडणार काय?
1: आपल्याला कोलेस्ट्रॉलची गोळी रेग्युलरली घेणं आवश्यक असते. समजा आपण कोलेस्ट्रॉलची गोळी रेग्युलरली नाही घेतली तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलं ब्लड मध्ये तर ते रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊन ब्लॉकेजेस तयार करू शकतं. जसं आपण बीपीची गोळी रेग्युलरली घेतात तसंच कोलेस्ट्रॉलची गोळी सुद्धा आपल्याला रेग्युलरली घेणं आवश्यक आहे, कारण त्याचा इफेक्ट सुद्धा 24 तासाच्या वर नसतो, आपल्याला ते डेली घेणं आवश्यक असते.
0: या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगायला? आज हृदयाच्या आजारांचं प्रमाण फार वाढतं दिसतंय, यात वयाचं देखील बंधन आज दिसत नाहीये, काय सांगाल सर? आपण
1: सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना पण हृदयरोग होणार आहे किंवा झालेला आहे त्यांनी आपले लक्षणं जाणून घ्यावे. कधी पण या लक्षणांना मिसइंटरप्रेट किंवा कमी लेखू नये. जसं पेशंट्सला छातीमध्ये जळजळ होत आहे, ऍसिड मॅक्सिमम पेशंट आहे ते 90% पेशंट छातीमध्ये जळजळ होत आहे, आग होत आहे म्हणून ऍसिडिटीचे औषधं घेऊन 1-2 दिवस घरीच काढतात. तर जेव्हा पण ऍसिडिटी होत असेल पेशंटला आणि गोळी घेतल्यानंतर सुद्धा ते कमी होत नसणार, तर अशा पेशंटनी आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. किंवा पाठीमध्ये दुखत येत असेल तर नुसत्या दुखण्याच्या गोळ्या घेऊन घरी न राहू नये. छातीमध्ये जळजळ होणे, छातीमध्ये दुखणे किंवा पाठी किंवा शोल्डर्समध्ये दुखून येणे हे फक्त सिम्पल दुखणं किंवा ऍसिडिटी नाही राहू शकत, कधी कधी हे हार्ट अटॅक सुद्धा असू शकतो. तर या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करावे नाही कधीच, आणि असं झाल्यास आपण पहिले एक ईसीजी करून घ्यावं आणि डॉक्टरांचं कन्सल्टेशन करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला हा जो त्रास होत आहे तो नेमका ऍसिडिटीचाच आहे की हार्टचा आहे की सिम्पल दुखणं आहे हे तुम्हाला माहिती होईल. अदरवाईज आपण ओव्हर द काउंटर ड्रग्स जसं की आपण फार्मसीमध्ये जाऊन डायरेक्ट बोलतो की आम्हाला मेडिसिन्स पाहिजे याच्या, तर असं करणं आपल्याला जीवाशी खेळण्यासारखं होऊ शकतं आणि अशा वेळेस खूप सारे पेशंट आपला जीव सुद्धा गमावतात. तर अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि असं काही वाटत असेल तर कार्डिओलॉजिस्टला अवश्य भेट द्या.
0: नक्की सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर आज आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी या संदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली, श्रोत्यांसोबत संवाद देखील साधला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे, परत आपण भेटणार आहोतच याच

0: दिवशी याच वेळेवर नवीन विषयासह नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
1: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज यात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील पुणेकर यांची हिमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं किशोर पेंदे आणि सतीश धुर्वे यांचं. सादर करते होते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत निवेदनासह निवडक गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

रसिको नमस्कार, कार्यक्रमात मी मुक्ता ओझावार आपलं हार्दिक स्वागत करते. असेन मी नसेन मी तरी असेल गीतही, अशी गीतांची पर्वणी देणाऱ्या शांताबाई शेळके यांचा आज स्मृतिदिन. एक कवयित्री, एक शिस्तप्रिय शिक्षिका, समीक्षक, लेखिका, मृदुभाषी व्यक्तिमत्व आणि गीतकार अशी वेगवेगळी ओळख सांगणाऱ्या शांताबाई यांच्या कविता आणि त्या कवितांची झालेली गाणी खरं तर आपल्याला सदैव आपल्या मनात रुंजे घालतात आणि म्हणूनच शांताबाईंच्या आठवणीमध्ये अनेक गीतं ओठावर येतात.

मराठी साहित्य विश्वाला आपल्या भावस्पर्श कवितांनी समृद्ध करणाऱ्या प्रतिभा संपन्न कवयित्री शांताबाई शेळके. निसर्गावर त्यांचं विशेष प्रेम. कित्येक कवितांतनं निसर्गाच्या विविध छटा त्यांनी रेखाटल्या. कित्येक कोळी गीतांमधनं समुद्राचं तुफान त्यांनी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवलं. मनाच्या हिंदोळ्यावर झुळणारी गाणी त्यांनी दिली. प्रेमळ, लोभस, शांत, विचारमग्न दिसणाऱ्या शांताबाई लिहायला बसल्या की मात्र साक्षात सरस्वतीचा भास व्हायचा.

शांताबाईंचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 आणि शिक्षण पुण्यातलं. पुढे त्यांनी आचार्य अत्र्यांच्या नवयुगमध्ये 5 वर्ष उपसंपादक म्हणूनसुद्धा काम केलं आणि हिस्लॉप कॉलेजमध्ये आणि मुंबईच्या रुईया महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी विद्यार्थी घडवलेत. शांताबाईंचं पहिलं प्रेम होतं कवितांवर, पण विविध प्रांतांमध्ये, साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये त्यांनी अगदी मुक्तपणे मुसाफिरी केली. अगदी भक्तिगीतं, भावगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं आणि लावणी ही सुद्धा त्यांनी आपल्या लेखणीतनं समर्थपणे उतरवली.

गाण्यांसोबत खाण्यावर सुद्धा तितक्याच मनापासून प्रेम करणाऱ्या शांताबाई. अगदी तिखट पदार्थ त्यांना फार आवडायचेत आणि ही आवड त्यांनी जपली अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. खरे तर साक्षात सरस्वतीचा वास शांताबाईंच्या सोबत होता. शब्दांची शोधाशोध किंवा ओढाताण त्यांना कधीही करावी लागली नाही. शब्दच त्यांना शोधत यायचे आणि त्या ते निवडायच्या. कवितांसोबत गाणी, कथा, ललितलेख, व्यक्तिचित्रणं, हायकू, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी मुक्तपणे विहार केला आणि साहित्याची ही समृद्धी आपल्याला बहाल केली.

दर्जेदार लेखन त्यांनी केले. आपल्या शब्दांना भावनांची आणि सुरांना आत्म्याची जोड त्यांनी दिली. त्यांच्या साहित्य संपदेचा वारसा आपल्याला खरोखरच श्रीमंती बहाल करणारा असाच.

शांताबाईंचं रुळपाटी हे आत्मचरित्र खूप सुंदर लिहिलं गेलं आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या आठवणी त्यात त्यांनी सांगितले. पावसाआधीचा पाऊस, आनंदाचं झाड, वडीलधारी माणसं हे त्यांचे ललित लेखसंग्रहसुद्धा खूप गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईच्या दृष्टीनं फक्त अर्थार्जनाचं साधन नव्हतं तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारं होतं. त्यातील अत्यंत गाजलेलं भाषांतर म्हणजे जपानी हायकूंचं. पाण्यावरच्या पाकळ्या या नावांनी त्यांनी रसिकांपुढे हा अनुवादित प्रकार ठेवला आणि तो रसिकांना खूप भावला देखील. आणि म्हणूनच शांताबाईंना केवळ एक कवयित्री म्हणून आपण ओळखत नाही तर एक लेखिका, अनुवादिका, संगीतकार, बालसाहित्य लेखिका आणि पत्रकार म्हणून देखील ओळखतो.

शांताबाईंच्या कविता या मनाच्या कप्प्यात कायम दडवून ठेवाव्यात अशा. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपुला मंद धुंद, आणि त्यातनंच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. अशा प्रकारे बकुळीची ही सुगंधी फुलं विविध साहित्य प्रकारांमधनं आपल्या लेखणीतनं उधळीत राहणाऱ्या शांताबाई, त्यांनी ही सुगंधाची पखरण आपल्यावर केली. त्यांची असेन मी नसेन मी ही कविता खरं तर आयुष्याच्या भैरवीचीच कथा आपल्याला सांगते.

गाता रहे मेरा दिल निवेदनासह निवडक गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. आता वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

आणि रसिक हो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याची. मी मुक्ता बोझावर आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.

प्रत्येक मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाजकार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 त्यापूर्वी एक 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी

0: सांगितलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली. आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालं काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला मी एकतर शेती समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली. आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी मुलांना ॲक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यात एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना की आधी हे सगळं शोधा रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं आपल्या पृथ्वीबद्दलचं ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्त्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक ती पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू

0: त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषदेचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 पासून सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आत्ता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं, जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून, पण ते लिमिटेड बघत होतो. पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून, तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता पण त्याच्या पलीकडे आहोत आपण, आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान आणि मासूम आहे, जो बात नाही कर सकते, तो उनके लिए कार्य करना है, तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक तालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत, आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो, जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई

0: ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते. तसा सागरपण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करतात. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरच असू द्या किंवा जमिनीवरच असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आणि आपण गेले 100 वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही. इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं माझी वॉटर टँक कशी भरेल. तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एकाची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असेल, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळेत त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जमजमी नक्षी पाटील मॅडम आहेत ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक. आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं

0: आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कॉर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर. महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतं.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचंय. तर जसं हळदी कुंकाला जातात स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीचं ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूज पेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबातनं जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी.
1: तर
0: जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता स्वत सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकल.

0: ओल्ड रेकॉर्ड की नाही का रेकॉर्ड राहायचा होता मला 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच अशब्य महिला आणि पुरुष आम्हाला मिळाले आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजरी झाली आणि व्हीलचेअर झाले एवढं असल्यावर त्या उत्तम लेखा आहेत. त्यांचं नाव सोनाली नागुळे. त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाले. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे जी आतली व्यक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आणि बाहेर कसं मॅच करतात त्यांना इतरांना पण मिळावी म्हणून आम्ही उपक्रम सुरू केला. निश्चितच यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत आणि महाराष्ट्रातले 33 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात गोवा दिल्ली जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170 हून अधिक सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस.
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम कोणी खेळाडू आहेत कोणी साहित्यिक आहेत कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत कोणी उद्योजिक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेललं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांच्याच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलंय.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सार्थीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं आता आम्हीच पोहोचवतो असं नाही आम्ही तर एक निमित्त आहोत खूप लोक पोहोचवत आहे पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आतलं बाहेरचं बदलते तर सत्संग गरजेचं आहे आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची. उदाहरणार्थ RPWD Act याची माहिती असणं किती आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी पण अपंगांमध्ये महिला पण असतात सगळेच असतं बालक पण असतात तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न वनिता मंडळाच्या श्रोत्यांना

0: ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषत ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद साधेल, सागर मित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
0: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे. आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
1: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढे सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती जेव्हा खात्री होते की नाही बाहेर सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठ्या व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम
0: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो बरोबरच आपल्या आजच्या वार्ता मंडळ या कार्यक्रमाची इथं साता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पाल फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर, सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात ते जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक असेच काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलापासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जोमे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक निमंत्रण बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाण्यात ते महिला मंडळच असते. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा. झोळीमध्ये लेकरां लहान बाळांना टाकतात आणि लोरीचा आमचे

0: ते महिला लेकर सगळे म्हणतात सर
1: बोको के गोनका डोडू सागे जा बोको बोको के गोनका डोडू सागे जा
0: बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
2: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
0: मुलगा मुलगी पाहायला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे मला पसंद आहे म्हणून मग आई वडील जातात. मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तो बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात मुलाला द्यावं लागतं. गोनम म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे. त्यांना रक्कम द्यावं लागते मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे सहसा दागिने जे हिशोबाने त्याच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात. आणि तिथं मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात. टुकू पद्धत आहे टुकू पद्धत ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडाच असते आमच्याकडे मोठे. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गाजली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचा असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात. नवरदेवला तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवत सर, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसा केल्याने सर चांगले पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सुद्धा तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे पहिला दिवस. त्याच्या पूर्वतच भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाचे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याचे आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जळव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात.

सगळे सामूहिक पूजा करतात होळीच्या दिवशी. पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोलक ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसाठी निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात होळीजवळ येतात सगळे एकत्र होतात गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर अंडा नृत्य असते फागणा नृत्य असतात त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं कार्यक्रम असते आमचे.

0: नाकेन येते.
1: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. सबजे साजरा
2: होळी का रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
3: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
1: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर दडाच असेल समजा दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवाटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसांत ते 13वी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
3: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील

0: पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शेड्युली ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात झुलासारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर.
1: घर घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेती विषयक असतात, तिथे आरोग्य विषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथे एक मोलाचे तिथे कार्य म्हणून एक आम्हाला ते त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतलीत. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी ETH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता.
3: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
6: NBA क्रिकेटेड
5: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिक

0: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक
0: तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
1: बजाज तंत्र निकेतन बालाजी वार्ड चंद्रपूर संपर्क
0: 9209441985।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशाली एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे कारण
1: आरोग्याची मानवटकर हॉस्पिटल।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या।
0: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स। चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर। संपर्क 9373576218।
2: वेळ देऊ नका। रवी सीड चालोटे सोया बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित आजच घ्या।

या बातम्यात आहे ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि भारतीय कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या दर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू हा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्ग निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तरताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर

0: तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रेगिस्तानी इलाकों का नाम सुना है, किंतु मन का रेगिस्तान प्यासा हो ये तो संभव है, लेकिन एक तो रेगिस्तान वैसे ही सूखा, दूसरे सूखे में और सूखा. बात कुछ समझ में नहीं आई भाई. जहाँ सूखा होता है वहाँ भूख प्यास के लिए धरती ही नहीं, अभी तो हर जीव ही एक बूंद के लिए तरसते हैं. लेकिन अब भी ये तो कहावत प्रचलित है कि जहाँ कोई नहीं वहाँ रेड़ का ही पेट प्रदान हो जाया करता है. फिर भी क्या बात है, बहुत गहरे में चले गए आप तो. देखिए हम

0: सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय।
1: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनके प्राचिक बातम्या आहे। ठळक बातम्या, देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या सुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 393 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा क्रम वैभव नमुडा। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रस्तावित कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं।

0: आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होती. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मुद्दा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरती मागवली जातील. 15 ऑगस्ट पर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत सूचना हरकतल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतवर सुनावणी होऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबर नंतर आम्ही हा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मदत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. नंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकार पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन, नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली शासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आद्यदैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयी सुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत होत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हा दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर या सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतून देखील विविध पैलूंवर विचार विनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगभर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात

देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देश सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठी संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चितेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीवरून केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या दर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दीपच्या छत्रपती संभाजीनगर या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2020 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारत संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये कामिगहा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपान बरोबर होणार आहे. ओसो इथं सुरू असलेल्या 9वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडस्टर आपल्यानं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तर कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वी 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बात पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भात कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारत टी ट्वेंटी संघाचा नवा कधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघ निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभव नमुळा आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

काय केलं जाते तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप्स मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन्स, जसं की आता बरेचसे FPO येतं म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन्स करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेन ग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे. तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ॲग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ॲग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे आणि हे ॲग्रीटेक किंवा या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ॲग्रीकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ॲग्रीकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असेल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रोडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रोडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन्स, हे जे काही आहेत, तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्म, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले. आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं, तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटक शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते, तर हे AI च्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर

सेक्टरमध्ये यायचा जो काही आता प्रवेश झालाय यांना अॅग्रिकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत. तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो आणि याचे प्रशिक्षण असतात. जसं की तुम्हाला अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला किंवा काही एनजीओ आहेत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची. युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत. तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर, एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या. तर याचं एक प्रशिक्षण देऊन अॅग्रिकल्चर बिंग ॲज अ अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला अॅग्रिकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये. तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते. मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याचं प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, अॅग्रिकल्चरला मजबूत करण्यासाठी बीएससी अॅग्रिकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत जे स्वर्गीय एम एस स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आहे की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत. आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर्स ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव. कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन अॅग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याता ऍडव्होकेट वैष्णवी हागोणे प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभम पाचखंडे लिखित पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: गडचिरोली तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचं लेखी पत्र सहपालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू केलेलं ठिय्या आंदोलन शुक्रवारी रात्री थांबवलं. विमानतळ तसंच जेएसडब्ल्यूच्या स्टील प्रकल्पासाठी एमआयडीसी अंतर्गत करण्यात येत असलेल्या भूसंपादनाविरोधात मागील 2 दिवसापासून हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल असं आश्वासन दिलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं लेखी पत्रही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन थांबवलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला असून परवा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय, पैसे देणारे आणि घेणारे कोण याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले की निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मतं मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारचं धोरण बनलं आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक आणि आर्थिक सवलती दिल्या जात नाहीत. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार

त्यांना सवलती शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या रविवार 7 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर बसस्थानक इथे बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदमही उपस्थित राहतील. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाद्वारे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसंच या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात तब्बल 2 लाख प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली इथल्या विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना मंत्री आशिष जयस्वाल यांचं लेखी आश्वासन. आणि विदर्भात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सिने संगीत में तबले का दौर, संगीत सरिता में इन दिनों आप सुन रहे हैं ये श्रृंखला। इस श्रृंखला की छठी कड़ी अभी आपने सुनी। इस श्रृंखला में हमारे विशेष अतिथि थे श्री
1: सिंगला। घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in वर।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक

ध्वजदंड आणि स्वराज्य घोडीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खोबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एकसमान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुधीर पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसाखेर 3 बाद 368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल

103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुतर तर अफगाणिस्तानकडून नंगियालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे, ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडी मुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश

0: म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमी मध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. J फॉर जनधन, A फॉर आधार कार्ड आणि M फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं? मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर. ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारने जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं? थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास

0: घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
1: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे सिंगापूर दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश मिळलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत. कॉन्स्टेलेशन आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षणसाठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशनसाठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे ही सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि नंतर महत्वाची म्हणजे Axiom-4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्ला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
0: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
1: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण 3-4 नंबर मध्ये ग्रुपमध्ये आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्यासोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
0: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं,
1: 2023 न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत आलेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक DRDO ची एक

0: विंग आहे किंवा डिपार्टमेंट, तसे स्पेस फूडचं बघत आहेत, मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन, या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि आयआयटी मुंबई, चेन्नई, आयआयएसटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत. आणि त्यांना असे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोंडके.

103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी संगीता खंडे
1: आणि मी सतीश रुए आपलं सहर्ष स्वागत करतो.
0: आज भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026 आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एल निनो शेतकऱ्यांसाठी नियोजन याविषयीचं भाषण. तर सतीश, मग काय म्हणतो सध्याचं हवामान?
1: काय संगीता, आज तुझा तो काटेकोर मोबाईल बाजूला ठेवून डोक्याला हात का लावला? काय झालं, मोबाईलची बॅटरी संपली की काय?
0: अरे सतीश, बॅटरी नाही, आपल्या मान्सूनची बॅटरी गुल होण्याची चिन्ह आहेत. हवामान खात्यानं जाहीर केलंय की यावर्षी एल निनो येणार आहे.
1: एल निनो हा कोण नवीन परदेशी पाहुणा आहे ग? आपल्या गावातल्या सरपंच निवडणुकीला उभा राहतो की काय? नाव तर लय भारी आहे एल निनो.
0: अरे तो कोणी माणूस नाही, प्रशांत महासागरामध्ये समुद्राचं पाणी गरम होतो त्याला एल निनो म्हणतात सतीश. तो आला की आपल्याकडचा पाऊस पळवून नेतो. यंदा दुष्काळाचं सावट आहे.
1: वा ग तुझी अक्कल, पाणी गरम होते समुद्रात जे इथून हजारो मैल लांब आहे आणि त्याचा चटका बसतोय माझ्या शेतीला. आणि समुद्राचं पाणी गरम झालं तर चांगलंच आहे ना, वरुण राजाला आंघोळीला गरम पाणी मिळेल, तो खुश होऊन जास्त पाऊस पडेल.

0: ए देवा, विज्ञानाचा शत्रूस म्हणावं की काय तुला? समुद्राचं पाणी जास्त गरम झालं की तिथली हवा बदलते, त्यामुळे आपले जे पावसाचे वारे भारतात येतात ना, ते कमजोर होतात. पाऊस एकतर पडत नाही किंवा खूप उशिरा पडतो. पावसाळ्यात कडक ऊन पडतं.
1: अरे देवा, म्हणजे यंदा पाऊस दगा देणार? मग माझ्या त्या कपाशीचं आणि सोयाबीनचं काय होणार? मी तर बियाणं आणून ठेवलंय.
0: म्हणूनच म्हणते सतीश, हवामानाचा अंदाज बघून शेतीचं नियोजन करावं लागतं. आता एल निनो येतोय ना, मग आपण पारंपरिक पिकांच्या मागे न लागता स्मार्ट नियोजन करायला पाहिजे.
1: मग आता काय करायचं? त्या एल निनोला गावात येण्याला त्या एल निनोला गावात येण्यापासून रोखण्यासाठी वेशीवर लिंबू मिरची बांधू का?
0: लिंबू मिरचीने एल निनो जात नसतो रे सतीश, त्यासाठी आपल्याला शेतीत बदल करावा लागेल. जसं की कमी पाण्याचं पीक असेल किंवा पाण्याचा हिशोब ओलावा टिकवणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती नियंत्रण आणावं लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल.
1: अच्छा
0: सतीश, त्यासाठी आज आपल्या किसानवाणी कार्यक्रमात आपण एका विशेष तज्ज्ञांना आमंत्रित केलं आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कार्यक्रम व्यवस्थापक आदरणीय डॉक्टर सोनाली लोखंडे मॅडम.
1: वा, मग तर काळजीच मिटली. लोखंडे मॅडम आज आपल्याला काय काय सांगणार आहेत?
0: मॅडम आज आपल्याला सांगणार आहेत की अल निनोच्या काळात कोणती कमी पाण्यासाठीची पिकं, उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब कसा वाचवावा, पेरणी कधी करावी, आणि अशा परिस्थितीतही आपल्या शेतीतून शाश्वत उत्पन्न कसं मिळवावं.
1: ऐकूया डॉक्टर सोनाली लोखंडे मॅडम यांचं हे अत्यंत महत्वाचं भाषण.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनी, मी डॉक्टर सोनाली लोखंडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, 2026-27 या वर्षाचं खरीप हंगाम होऊ घातलेला आहे आणि येणाऱ्या काही 3-4 दिवसामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण यावर्षी आपल्या शेतीवर किंवा आपल्या खरीप हंगामावर अल निनो या वादळाचा सावट आहे आणि यंदा वर्ष हे अल निनो असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळी परिस्थितीच्या गंभीर संकटाला समोर जाण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने मूलस्थानी जलसंधारण, पेरणीचे योग्य कालावधी व वान निवडावे, त्या अनुषंगाने पेरणी पद्धतीचा वापर करणे, मशागत, अन्नद्रव्य व सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासोबतच शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनो, आता आपल्याला हा प्रश्न पडलाय की अल निनो म्हणजे काय. तर साधारण सन 2026-27 हे वर्ष अल निनो वर्ष असल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. विशेषतः मराठवाडा विभागासारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये त्याचा अधिक परिणाम जाणवतो. शेतकऱ्यांसाठी हे संकट आहेच, परंतु योग्य नियोजन व पूर्व तयारीमुळे शेतीचे व पिकांचे योग्य व प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आता अल निनो म्हणजे काय. तर अल निनो हा प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढण्याचा हवामानातील नैसर्गिक प्रकार आहे. विशेषतः दक्षिण अमेरिकेजवळील मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील पाणी उबदार होते, त्यामुळे जगभरातील वारे, पर्जन्यमान, तापमानाच्या पद्धतीत बदल होतो. अल निनो हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असा होतो. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचं तापमान वाढते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. ढग जमलेली पाण्याची वाफ ते तिकडे वाहून नेतात. त्यावेळी पूर्वेकडील भागात अतिवृष्टी तर पश्चिमेकडील भागात दुष्काळ परिस्थिती असा अल निनोचा परिणाम दिसून येणार आहे. आणि याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढते, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे कमकुवत होतात, भारतासह अनेक देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, दुष्काळ, उष्णतेची लाट व पिकांवर ताण पडू शकतो. याचे साधारणपणे होणारे परिणाम म्हणजे मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता, कोरडवाहू पिकांवर ताण, पावसाला उशीर व कमी पर्जन्यमान, दीर्घ कोरडे कालखंड म्हणजे दोन पावसामध्ये

मोठा खंड पडू शकतो. पावसाचे अनियमित वितरण, तापमानात वाढ, बाष्पीभवन जास्त, मातीतील आर्द्रता कमी आणि जलसाठ्यात घट. आता हे झाले निसर्गावर परिणाम, पण पिकावर याचे खूप मोठे परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. पिकांवर होणारे परिणाम म्हणजे पेरणी उशिरा किंवा अयशस्वी, उगवण कमी होणे, पिकांच्या वाढीवर परिणाम, सोयाबीन तूर आदी पिकात फुलधारणा व शेंगा भरण्यास परिणाम, कापूस पिकात फुलगळ व बोंडगळ दिसून येण्याची शक्यता आहे, उत्पादनात घट आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्याला याशी अल्निनोमुळे वाढलेला दिसू शकतो. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पेरणीपूर्व नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे खोल नांगरट महत्वाची आहे. खोल नांगरट केल्याने जमिनीचा कठीण थर फोडला जातो व मुळाची वाढ चांगली होते. पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते व जलधारणा होते. तणे किडींची अळी अवस्था व रोगकारक घटक उन्हामुळे नष्ट होण्यास मदत होते. जमिनीतील हवा खेळती राहून सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. ओलावा अधिक काळ टिकून राहतो, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पिकांना फायदा होतो. जमिनीची भुसभुशीतता वाढून पेरणी सुलभ होते. मुळांची वाढ खोल होत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगले होते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुधारतो व पाणी साचण्याची समस्या कमी होते. उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत होते. विशेषतः कोरडवाहू व मराठवाडा भागात किंवा विदर्भामध्ये सुद्धा खोल नांगरट ही हवामान बदल व कमी पावसाच्या परिस्थितीत उपयुक्त अशी उपाययोजना ठरू शकते. तसंच शेततळे व जलसंधारण उपाय. शेततळे अत्यंत महत्वाचे, त्या सावटाखाली अत्यंत महत्वाचं जाणवत आहे. पावसाचे पाणी साठवून दुष्काळी काळात त्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पिकांना आवश्यक त्यावेळी पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढते. हृदयाची धूप कमी होते व सुपीक मातीचे संरक्षण होते. ठिबक व तुषार सिंचनाचा जर आपण पाण्याचा स्रोत म्हणून वापर केला तर यामुळे आपल्या शेतीला किंवा आपल्या पिकांना जीवनदान मिळण्याची शक्यता आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही पिकांची जोखीम कमी होते. जलधारणेमुळे परिस्थितीतील ओलावा टिकून राहतो व सूक्ष्म हवामान सुधारते. अल्निनो सारख्या परिस्थितीत शेती अधिक टिकाऊ बनू शकते. यामध्ये तिसरा महत्वाचा भाग म्हणजे नाला बांध किंवा कंपार्टमेंट बंडिंग. शेतातून वाहून जाणारे पाणी थांबवून जमिनीत मुरवण्यास मदत होते. मृदत कमी होते. तसेच सुपीक वाहून जाण्यापासून संरक्षण मिळते. जमिनीतील ओलावा टिकतो. पिकांना अधिक काळ आवश्यक आर्द्रता उपलब्ध राहते. भूजल पातळी वाढते. पाणी जमिनीत चिरपल्यामुळे विहीर व बोरवेलचे पाणी वाढण्यास मदत होते. कमी पावसाच्या काळात पिकांना आधार मिळतो. ओलावा व माती संरक्षणामुळे उत्पादन सुधारते. पावसाचे पाणी साठवून पुढील कालावधीसाठी त्याचा वापर करता येतो. आणि यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आणि जमीन सुपीक करणे. सेंद्रिय खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्बा वाढतो व माती भुसभुशीत राहते. मातीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती पिकांना फायदा होते. नत्र स्फुरद पालाश यांच्यासह सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. उपयुक्त जीवाणू सक्रिय राहून अन्नद्रव्यांचे रूपांतर ते सुलभ पद्धतीने करतात. रासायनिक खतांवरील अवलंबून राहण्याची क्षमता कमी होते. उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. पिकांची वाढ व उत्पादन सुधारते. पिकांची मुळे मजबूत होऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढते. जमिनीची प्रतिकार शक्ती वाढल्याने उष्णता व कमी पावसाच्या परिस्थितीत सुद्धा पिके अधिक चांगल्या प्रकारे तग धरून राहू शकते. यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे मूलस्थानी जलसंधारण. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी अडवून माती किंवा जमिनीत मुरवण्याच्या प्रक्रियेस मूलस्थानी जलसंधारण म्हणतात. यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. मूलस्थानी जलसंधारण हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पाणी माती व पीक उत्पादन याचे संरक्षण करण्याचा तो प्रभावी उपाय आहे. समतल बांध बंदी, कंटूर बांध, कंपार्टमेंट बांध, खोल नांगरट, सरीवरंबा पद्धत, आच्छादन या मूलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती आहेत. आता यामध्ये पेरणी पद्धत अत्यंत महत्वाची आहे. अल्निनो परिस्थितीमध्ये पावसाचे प्रमाण कमी, पावसात खंड किंवा उशिरा पाऊस येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पिकांना उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर होण्यासाठी योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. अल्निनोच्या

पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे कमी व अनियमित पावसातही पिकांचे संरक्षण करून उत्पादन टिकवून ठेवणे आवश्यक असते. त्यामध्ये पहिली म्हणजे पेरणी सरी वरंभ्या पद्धत. यामध्ये पिकांची पेरणी वरंभ्यावर केली जाते. पावसाचे पाणी सरीमध्ये साठून किंवा साचून जमिनीत मुरते. अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. ओलावा जास्त काळ टिकतो. पाण्याची कार्यक्षमता वाढते. सोयाबीन, तूर, कापूस, मका या पिकांमध्ये सरी वरंभा पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. दुसरी पद्धत म्हणजे रुंद वरंभा व सरी पद्धत. यामध्ये काळ्या जमिनीमध्ये विशेष उपयुक्त आहेत. पावसाचे पाणी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साचते. पाणी हळूहळू जमिनीत मुरते. पिकांच्या मुळांना योग्य प्रमाणात ओलावा मिळतो. पाणी साचून राहिल्यामुळे होणारे नुकसान कमी होते. जलसंधारण वाढते. पाणी साचल्यामुळे होणारे नुकसान कमी होते. दुष्काळ व अतिवृष्टी या दोन्ही परिस्थितीत रुंद वरंभा पद्धत किंवा सरी पद्धती अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यानंतर आहे तिसरी म्हणजे कंटूर पेरणी. उताराच्या जमिनीत समपातळी रेषेत पेरणी केली जाते. मृदा धूप कमी होते. पावसाचे पाणी अडविले जाते. जमिनीत पाणी झिरपण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे जमिनीमधला पाण्याचा जो वॉटर टेबल आहे तो वाढतो. चौथी पद्धत म्हणजे आंतरपीक पद्धतीच्या पेरणीप्रमाणे. दोन किंवा अधिक पिकांचे एकत्रित लागवड करणे, उदाहरणार्थ सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक मूंग, अशा पद्धतीमुळे जोखीम कमी होते. कमी पावसात एक पीक तरी टिकतं आणि जमिनीची कार्यक्षम वापर होतो. कारण या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये तयार ठेवावं लागेल. आता अल निनो या वर्षासाठी काही विशेष शिफारसी केलेल्या आहेत. त्या याप्रमाणे आहेत. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी हे अत्यंत महत्वाचं आहे हे अधोरेखित करून घ्यावं. दुसरं म्हणजे उशिरा पाऊस झाल्यास कमी कालावधीचे तसेच दुष्काळ सहनशील वाण निवडावेत. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. बीज प्रक्रिया करून घ्यावी. आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणीसाठी शक्यतोवर बीबीए म्हणजे ब्रॉड बेस्ड फरो म्हणजे जल आपण रुंद सरी वरंभे म्हणतो आहे ते बेड पद्धतीचा अवलंब करावा. हवामान अंदाजावर आधारित निर्णय घ्यावेत. हवामान अंदाज हा तुम्हाला दर दिवशी येत असतो मेलच्या SMS स्वरूपात. त्याकडे लक्ष द्यावे. पीक फेरपालट करावी. ठिबक किंवा तुषार सारख्या सिंचन व्यवस्थेचा वापर करावा. पेरणी पूर्व मशागत, आंतर मशागत, एकात्मिक अन्य द्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक संरक्षण परिस्थितीनुसार योग्य अशा पद्धतीचा अवलंब करावा. वेळेवर मशागतीचे कामे करावीत. वनांची निवड करताना जपून निवड करावी. त्यामध्ये सोयाबीन लवकर येणारे वन त्याचा जसे की समृद्धी, नंतर इतर मध्यम उशिरा येणारे वन प्रसाद, प्रतिकार. तूरमध्ये BDN 711, BDN 716. 716 एका सिंचनाची सोय असल्यास सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येईल. BDN 2013 दोन रेणुका, BDN 2013 41 गोदावरी ज्याला आपण म्हणतो या वाहनांचा वापर करता येईल आपल्याला. या आंतरपिकांमध्ये आपल्याला व्यवस्थित सोयाबीन अधिक तूर, 4 ओळी सोयाबीनच्या 2 ओळी तुरीच्या, कापूस अधिक तूर 4 ओळी कापसाच्या 1 ओळ तुरीची याप्रमाणे आपल्याला व्यवस्थापन करता येईल. तसंच अन्नद्रव्याची फवारणी मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. काही निवडक जसं आहे मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड 2, 2% युरिया फवारणी इत्यादींचा आपल्याला फवारणी करता येईल. पुन्हा त्यामध्ये जर पावसाचा खंड पडला तर आपल्याला उपाययोजना करता येईल. पावसाचा खंड पडल्यास योग्य वेळी अंतर मशागतीची कामं केल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तण नियंत्रित राहतं व पिकांची वाढ सुधारून उत्पादनातील घट कमी होते. दुसरं म्हणजे जमिनीतील पुरेशी ओल असल्यास मशागती करावी. अतिशय खोल मशागत टाळावी. पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोटॅशियम नायट्रेट 13:045 फवारणी पिकांच्या वाढीस तसेच तण सहनशक्ती वाढीस व उत्पादन सुधारण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. विशेषतः अल निनो व कमी पावसाच्या परिस्थितीत ही अत्यंत उपयुक्त अशी आपल्याला उपाययोजना ठरेल. पावसामध्ये

खंड पडल्यास पिकांना जीवदायी पाणी देण्यासाठी संरक्षक सिंचन अत्यंत महत्वाचे ठरते. उपलब्ध कमी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे. कोरडवाहू शेतीमध्ये पेरणीची वेळ फार महत्वाची आहे. उदाहरणार्थ खरीप ज्वारी पेरणी 7 जुलै पर्यंत केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी होईल, उत्पादनात घट येणार नाही. आणि विदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धान, सोयाबीन, कॉटन किंवा कपाशी या पिकांचा आपण जास्तीत जास्त पट्टा आपला हा असल्यामुळे, हे आपले इथले मुख्य पीक असल्यामुळे, याप्रमाणे जर आपण त्याचं नियोजनबद्ध आणि अन्नांचा काटेकोर वापर केला आणि अभ्यासून केला तर यावर्षी अल्निनोचं जे संकट आलेलं आहे हे आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित हाताळता येईल. आणि याप्रमाणे नियोजनबद्ध आपण काटेकोरपणे नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनात घट येणार नाही आणि आलेल्या संकटाला आपल्याला सामोरे जाता येईल. तरी माझे सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी या अल्निनोच्या संकटाची दोन हात करण्याची आपली तयारी सज्ज ठेवावी आणि याप्रमाणे नियोजन करावं. धन्यवाद.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 41.2 ते 41.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.4 ते 28.9 अंश सेल्सिअस राहून तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. यानंतर ऐकूया हवामान आधारित कृषी सल्ला. वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनो भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकाची बाजारयोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी

0: ठेवून ठेवावं. धान पिकाची मळणीचं काम शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्यानं झाकून ठेवावं. विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजापासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काळी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. बियाणं खरेदी करतेवेळी टॅग लेबलवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, गटक्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निवड वजन, विक्रेत्याचं नाव आणि पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणं खरेदीची पक्की पावती बिल घ्यावा. त्यामध्ये बियाणाचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. पूर्व मशागत आणि भरखते, मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच सामू 6-8.5 असणारी जमीन निवडावी. कोरडवाहू पिकाकरिता 3 वर्षातून 1 वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी. पेरणीपूर्वी 1 वखरपाळी द्यावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12-15 आणि बागायतीसाठी हेक्टरी 20-25 गाडी चांगलं मुरलेलं शेणखत पेरणीपूर्वी शेतात एकसारखं मिसळून द्यावं. श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. वाचक स्वर होता हर्षवर्धन डांगे यांचा.
1: तर मंडळी, आताच आपण हवामान अंदाज ऐकलात.
2: मंडळी, आता कार्यक्रमात घेऊया थोडी व्यावसायिक विश्रांती.
3: चला बोल रहे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात कहा,
4: पर हम तो सब यही डाले
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच
3: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आते जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती.

ಕುಂಭಕಾಶಿ ಮಿಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ಕೃಷಿ ಕಂಠಾಶಿ ಹಿಮಂತವಾಣಿ

तर मंडळी आपण ऐकत होतात कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे। 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्रात अनेक गड

किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपर फुटी आणि इतर अनियमितते प्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 जण डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुरती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या

कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासन गृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।